नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 27 ज्येष्ठ.

ऐकू प्यानो, विचार किरण नित्यच तुम्ही ऐकले आणि आता ऐकूया आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. संकश्टा पैस करपी, आडमेळी पैस करपी म्हजो बाप्पा. बाप्पा म्हळ्यार भावार्थ, विश्वास आणि मर्यादे बगर मोग. बाप्पा, तुम्ही आमची काळजी सदांच घेता. आनंदाच्या जपातल्यान प्रतिध्वनी जाता. गणपती बाप्पा आमच्या जिवितात सगळ्यो आडमेळी पैस करता. सुख, शांती आणि समृद्धी सदांच आमकां मेळटा.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात आमचं आधार ही भक्ती गीतांची कार्यावळ. ऐकुप्यानो, बरे विचार आणि बरी कर्मा जीविताक योग्य दिशा दितात.

0: पातळटात जेन्ना हे कण खंयच्याय ओल्या आनी सेंद्रीय पदार्थाचेर जशें की लाकूड वा तणार पडटात तेन्ना तातूंत बारीक सुता सारके तंतू भायर सरतात. हाका वैज्ञानीक भाशेंत मायसेलियम म्हणटात. हीच अळमीची खरी मुळां. ही मुळां त्या पदार्थांतलें सगळें पोशण ओडून घेता आनी त्याच पदार्थाक वैज्ञानीक भाशेंत सबस्ट्रेट अशें म्हणटात. ही मुळां हळूहळू सगळे कडेन पातळटात आनी एक धवें जाळें तयार करतात. अळमी लागवडीत जेन्ना आमची पिशवी पुराय धुवी जाता तेन्ना ती याच स्थितीत आसता. तुमकां विचार येयला आसतलो की अळमी केन्ना भायर येतली. हांगाच गरज आसता ती म्हळ्यार हवामानांत बदल जावपाची. त्या शिवाय अळमी योग चालू जावचे ना. जेन्ना हवामान बदलता ओलसाण वा तापमानांत फरक पडटा तेन्ना ह्या मुळ्याच्या जाळ्यांत ल्हान ल्हान गाठ्यो तयार जाता. तांकां शास्त्रज्ञ भाशेंत पिनहेड्स अशें म्हणटात. हेच पिनहेड्स फुडें 2 ते 3 दिसांत व्हड जाता आनी आमकां खावपाची अळमी तयार जाल्ली दिसता. सैमान ही प्रक्रिया आपले आप जाता, पूण अळमी लागवडीत आमी हेच आयुष्यक्र एका नियंत्रित वातावरणांत घडून हाडटात. ही सैमाची मांडणी समजली जाल्यार तुमकां अळमीच्या दरेक टप्प्याचें म्हत्व समजतलें.
1: शेतकामत्या खातीर म्हायती ह्या कार्यावळीन ऑयस्टर अळमी ह्या विशयाचेर पंकज मापारी हांचे उलोवप निकतेच तुमी आयकले.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.

0: शुभ प्रभात ह्या कार्यावळीन आयकुप्यांक येवकार. आयकुप्यानो, नव्या दिसाची नवी सकाळ सकारात्मक उर्जा हाडटा. नव्या दिसाची सुरवात करतना आयकुया आयचे दिनविशेष.
1: दिनविशेष

17 जून दिनविशेष. आयचो हो दीस आपली कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. इतिहास सांगता आयचे दिसा 1632 वर्सा मुगल बादशहा शाहजहान हांची घरकान्न मुमताज हिचे निधन जाल्ले. मुगल बादशहा शाहजहान हांची घरकान्न मुमताज महल आयचे दिसा ह्या संवसाराक अंतरिल्ली. तिच्या स्मरणार्थ शाहजहान हांणी आग्रा हांगा ताज महालाची निर्मिती केली. जगांतल्या कांय अजापांच्या गजालीं भितर ताज महल ह्या वास्तूकडेनय पळयतात. आयचेच दिसा 1756 वर्सा नवाब सिराजुदौला हांणी 50,000 सैनिकांच्या मदतीन कलकत्त्याचेर हल्लो केल्लो, तर नेपोलियन बोनापार्ट हाणें इटली जिखली आनी ताचो आपल्या साम्राज्यांत समावेश केलो तो आयचे दिसा 17 जून 1799 वर्सा. लॉर्ड विलियम बेंटीक हांचो आयज स्मृतीदीस. लॉर्ड विलियम बेंटीक हांची भारतातली कारकिर्द 1828 ते 1835 ह्या काळातली. अनेक पुरोगामी आनी म्हत्वाचे निर्णय तांणी भारतांत घेतले. बेंटीक हांणी 1829 वर्सा सती प्रतिबंधक कायदो राजा राम मोहन रॉय हांच्या सहकार्यान पास केलो. पयली हो कायदो बंगालांत लागू केल्लो, ताचे उपरांत तो भारतभर लागू जालो. निर्दोष आनी दुर्बळ लोकांक लुटपी डाकू आनी ठग हांचो बंदोबस्त तांणी केलो. म्हैसूरचो कारभार हातांत घेवन कुर्ग राज्य खालसा केले. बाल हत्या आनी मनीस बळी हाचेर बंदी हाडली. लॉर्ड विलियम बेंटीक हांची कारकिर्द म्हणूनच भारतीयांच्या उगडासान उरली. भारतीयांक इंग्लीश शिक्षण दिवपाचो कायदो तांणी पास केलो. तशेंच तांच्या कारकिर्दीन 1835 वर्सा बेंटीक हांणी कलकत्ता मेडिकल कॉलेजीची स्थापना केली. कितल्योशोच म्हत्वाच्यो घडामोडी आयचो दीस नोंद करता. तातूंतच 1917 वर्सा आयचेच दिसा महात्मा गांधी आनी कस्तुरबा गांधी हांणी साबरमती आश्रमांतल्या हृदयकुंज हांगा रावपाक सुरवात केली. सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वतंत्र लढ्यातली एक चळवळ. तिची सुरवात राष्ट्रीय सभेच्या आदेशान 14 फेब्रुवारी 1930 हे दिसा जाल्ली. भारतीय स्वातंत्र्या खातीर झटपी राष्ट्रसभेक पुराय स्वराज्य जाय आशिल्ले, पूण ब्रिटीश सरकार ते दिवपाक तयार नाशिल्ले. महात्मा गांधीन तडजोड करून पुराय दारूबंदी, 50% शेत सारे माफ, मिठावयलो कर रद्द, तशेंच 50% लष्कर खर्चाची कपात आनी देशी मालांक संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अश्यो 12 मागण्यो ब्रिटीश सरकारा मुखार मांडिल्ल्यो. सरकारान महात्मा गांधींच्या ह्या मागण्यांकडेन पुराय दुर्लक्ष केले आनी ताकाच प्रत्युत्तर म्हणून महात्मा गांधीन 14 फेब्रुवारी 1930 हे दिसा राष्ट्रसभेन सविनय कायदेभंगाचो जनतेक आदेश दिलो. मिठार लायल्लो कर महात्मा गांधींक मान्य नाशिल्लो. ते खातीर सविनय कायदेभंगाची चळवळ मिठाचो सत्याग्रह करून करची पडली. 12 मार्च 1930 हे दिसा साबरमतीच्या आश्रमांतल्यान महात्मा गांधी हांणी मिठाच्या सत्याग्रहाक दांडी यात्रेक सुरवात केली. 5 एप्रील 1930 हे दिसा मिठाचो कायदो मोडलो. गांधी आयर्वीन करारा उपरांत ही चळवळ फाटी घेतली. आयचोच तो इतिहासीक दीस 17 जून 1933 वर्सांतलो. आयचेच दिसा 1938 वर्सा जपानान चीनाच्या विरोधांत युद्ध सुरू केले, तर जर्मनीन दुसऱ्या महायुद्धांत हार स्विकारली आयचे दिसा 1944 वर्सा. 17 जून 1970 हे दिसा शिकागोंत पयलेच फावट किडनी ट्रान्सप्लांटाची शस्त्रक्रिया केली. भारताचो सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हो राजीव गांधी हांकां मरणोत्तर प्रदान केलो आयचे दिसा 17 जून 1991 वर्सा. तेजस विमानाची पयलेच फावट यशस्वी चाचणी घेतली आयचे दिसा 2008 वर्सा. समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हांचो आयज स्मृतीदीस.

आयकुप्यानो आयचे दिनविशेष निकतेच तुमी आयकले. गोड मनशाच्यो यादी जीण कशी गोड करता तशीच दिसाची सुरवात गोड जाल्या उपरांत नकळत ओठार हास्य खुलता. आयकुप्यानो आता आयकुया मंगेश पाडगांवकर हांच्या आवाजान हे गीत.

ऐकुप्यानो सुरेश वाडकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. मंगेश पाडगावकर हांची रचना आशिल्ली. फुडले सुवातेर ऐकुया बिंदी अवस्थ हांचो आवाज.

ऐकुप्यानो शान हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. तुम्ही ऐकता शुभप्रभात हे कार्यावळ. ह्या कार्यावळीतल्या विसव घेऊया आणि 7 वाजून 25 मिनिटांचेर ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. गोंय सरकाराच्या माहिती आनी प्रसिद्धी खात्यान विश्वास के विकास के जनकल्याण के ह्या कल्पनेचेर आधारित 12 वर्सांच्या शासनाचेर भर दिवपी 3 दिसांचे प्रदर्शन घडोवन हाडलां. हे प्रदर्शन 16 ते 18 जून मेरेन पणजी, म्हापशा, मडगांव आनी कुडचडे बस स्टँडा सयत मुखेल भौशीक सुवातींनी जाता. नरेंद्र मोदी हांचो प्रधानमंत्री म्हणून 12 वर्सांचो काळ हो भारताच्या प्रगतीचो कार्यकाळ जावन आसा. एक भारत श्रेष्ठ भारत ह्या संकल्पनेत सध्या भाजपा सरकार काम करता. भारतातल्या जायत्या गरीब लोकांक गरिबी रेशेवयर हाडपाचो यत्न करता अशें उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर हांणी म्हळे. नरेंद्र मोदी हांणी 12 वर्सांच्या देशाच्या उदरगती खातीर केल्ल्या वावराचे हे प्रदर्शन रिपोर्ट कार्ड अशें भाजपा अध्यक्ष दामोदर नायक हांणी सांगले. भारतीय जनता पार्टीचे 12 वर्सांच्या सरकारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशाची सर्वांगीण उदरगत जाल्या. ह्या 12 वर्सांच्या काळात नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याणा सयत साधन सुविधा उदरगत आनी मनीसबळ उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या प्रदर्शनाचें उक्तावण केल्या उपरांत उलयतना म्हळें. सरकारी येवजण्या विशीं जनजागृती करप तशेंच भाजपाच्या कामाचो नियाळ सर्वसामान्य नागरिकां मेरेन कळपा खातीर ह्या प्रदर्शनाचें आयोजन केलां अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें.
1: 12 वर्सांच्या कार्यकाळात आम्ही नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या 4 पिलरांचेर हे सरकार चलता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या 2 तत्वांचेर आम्ही डेव्हलपमेंट करीत असा आणि हे सगळे करता असताना हे पब्लिकाक कळप खूप गरजेचे असा आणि म्हणूनच अशा पद्धतीची एक्झिबिशन म्हापसा बस स्टँड असतले, पणजे बस स्टँड असतले, मडगाव बस स्टँड असतले आणि कुडचड्या बस स्टँड असतले. या बस स्टँडाचेर आयज एक्झिबिशन लायल्या.
0: 21 जूनाक जावपी आंतरराष्ट्रीय योगा दिसाच्या फाटभुयेर मुखेलमंत्र्याच्या अध्यक्षतेखाला खेळां आनी युवा वेव्हार खातें तशेंच राज्यांतल्या योग शिकोवपी संस्थांची खासा बसका जाली. 21 जूनाक आयतार आशिल्ल्या कारणान सरकारी कर्मचारी, शिक्षक तशेंच विद्यार्थ्यांनी ह्या कारावळीत वांटो घेवप बंधनकारक आसा. गोंयात 2 लाखां परस चड जाण योगा दिसाच्या कारावळीत वांटो घेतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ। आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया संतोष केरकर हांच्यो कविता।
2: नमस्कार, म्हजे पयले कवितेचे नाव जावन आसा जीण। मनशाची जीण आळवा वयल्या थेंब्या भशेन, मनशाची जीण आळवा वयल्या थेंब्या भशेन। आत्तां आसा आत्तां ना कांयच कोणाच्यान सांगूं जायना, आत्तां आसा आत्तां ना कांयच कोणाच्यान सांगूं जायना। एकटो आयला एकटो वतलो, एकटो आयला एकटो वतलो। येतना कांयच हाडूंक ना, येतना कांयच हाडूंक ना, वतनाय कांयच व्हरचो ना।

ऐकूप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया सोनू निगम आणि कैलास खेर यांचा आवाज.

तुझे हसू म्हजे खातीर सकाळच्या किरणा सारखे, तुझे हसू पळोवन म्हजो सगळो दीस सोबीत जाता अशेंच कितें सांगपी एक गीत आयकुया.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय सरकाराच्या म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान विश्वास के, विकास के, जनकल्याण के ह्या संकल्पनेचेर आधारित 12 वर्सांच्या शासनाचेर भर दिवपी 3 दिसांचे प्रदर्शन घडोवन हाडला. G7 शिखर परिषद आतां अत्यंत म्हत्वाच्या पांवड्यार पावल्या आनी फ्रेंच शार एव्हियन संवसारीक मुत्सद्देगिरीचे केंद्र जालां. भारतान भागीदार देश म्हूण वांटो घेतिल्ल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे मदी आयज जावपी म्हत्वाच्या द्विपक्षीय बसकेकडे सगळ्यांची नदर आसा. G7 राष्ट्रांनी भारतासयत जायत्या भागीदार देशांच्या सहकार्यान जागतीक भलायकी आनी उदरगत सहकार घटमूट करपाखातीर उपक्रमांची माळ जाहीर केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले बसकेंत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्प विशी 6 राज्यांमदी एकमत जाले. नीट परिक्षे आदी पालक आनी उमेदवारांनी फटवणूक करपा पासत सावध रावचे अशें राष्ट्रीय चाचणी एजन्सीन उलो मारला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघान काल AIFF 17 वर्सा सकयल्या बायलां युथ लीगची पयली आवृत्ती जाहीर केली. काल ऑकलंडातल्या नॉर्थ हार्बर नॅशनल हॉकी सेंटरांत FIH हॉकी बायलांच्या नेशन्स कप न्यूझीलंड 2026च्या दुसऱ्या पूल ए मॅचींत भारतान जपानाक 2-1 असो हारयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील

सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृहमंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन

यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरु होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7:00 हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: संबंध वेगवेगळ्या क्षेत्रांनी घटमूट करतले, वेपार आनी गुंतवणूक हांकां प्राधान्य दितले हाचेर भर दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल फ्रांसातल्या एव्हियानांत जाल्ल्या G7 शिखर सभेंत नवी भागीदारी तयार करप आनी आंतरराष्ट्रीय एकता पुनर्स्थापीत करप ह्या विशयाचेर आउटरीच सत्राक उलोवप केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण अधिवेशनात प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी तयार करपा खातीर खास करून चडांचड परस्पर संबंधित संसारात विश्वासाचे म्हत्व अधोरेखित केले. भारतान सदांच मानवता पयली पद्दत आपणायल्या अशें प्रधानमंत्र्यांनी बसकेन नदरेक हाडले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा खातीर आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लायफ आनी एक पेड मा के नाम मोहिमेक लागून भारताच्या उपक्रमातल्यान हे स्पष्ट जाता अशें तांणी सांगले. आंतरराष्ट्रीय भागीदारी विशीं भारताचो दृष्टीकोन वसुधैव कुटुंबकम म्हळ्यार पुराय संसार एक कुटुंब ह्या शाश्वत तत्वगिज्ञानाचेर आदारिल्लो आसा. भारताच्या समावेशी आनी टिकाऊ उदरगती विशीं उलयतना मोदी हांणी स्पष्ट केले की सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ह्या मंत्रान अर्थिक समावेश, भलायकी सुरक्षा, डिजिटल अस्मिताय, तंत्रगिन्यानाच्या माध्यमातल्यान लोकांक सशक्तीकरण आनी बायलांच्या फुडारपणाखाला उदरगत साध्य करपाक उल्लेखनीय परिणाम दाखयल्यात. G7 राष्ट्रांनी भारतासयत जायत्या भागीदार देशांच्या सहकार्यान जागतिक भलायकी आनी उदरगत सहकार घटमूट करपाखातीर उपक्रमांची माळ जाहीर केल्या. डेमोक्रेटीक रिपब्लीक ऑफ काँगो आनी युगांडाच्या फुडारांनी परतून उप्रासपी इबोलाच्या उद्रेकाक समन्वीत आंतरराष्ट्रीय प्रतिसाद दिवपाचो उलो मारला. संपर्क ट्रेसिंग, शिमेचेर पळोवणी आनी सामाजीक वावर अशा वाडट्या उपाययोजनांच्या आव्हानात भारत, इजिप्त, केन्या आनी दक्षिण कोरिया हांणी वांटो घेतलो. तशेंच इबोलाच्या दुर्मीळ प्रकाराखातीर लस, निदान आनी उपचार तयार करपाक आदार दिवपाचे उतर फुडाऱ्यांनी दिले. G7 कॅन्सरा आड संवसारीक झुजाक गती दिवपाची वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो. भारत आनी ब्राझील सयत भागीदार देशांच्या आदारान फुडाऱ्यांनी आळाबंद हाडप, बेगीन निदान करप आनी दर्जेदार भलायकी सेवा मेळोवप हाचेर भर दिलो आनी कॅन्सराच्या संशोधनात चड सहकार्याचो आनी उदेत्या तंत्रगिन्यानाचो जबाबदार वापर करपाचो उलो मारलो. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी लोकशाहीत लोकांचो अधिक सहभाग आसपाच्या म्हत्वाचेर भर दिला. नवी दिल्लीत विकसीत भारत युवा संसद 2026 सहभागीकडे संवाद साधतना बिर्ला हांणी म्हणले की प्रचंड लोकसंख्या, वेगवेगळी संस्कृती आनी भिन्न भौगोलिक परिस्थिती असूनही स्वातंत्र्यता उपरांत वाढत्या जनसहभागान आमचो देश जगातली सगळ्यात व्हड लोकशाय म्हण उदेला.
1: कैसे हम विकसित भारत के संकल्प को पूरा कर सकते हैं, इसके लिए युवा संसद के माध्यम से तर्क संवाद की संस्कृति को बढ़ाने का एक कार्यक्रम आयोजित किया और निश्चित रूप से आज 50 लाख से ज्यादा युवा संसद से जुड़े. अलग अलग राज्यों के अंदर युवाओं ने उस राज्य के विकसित और विकसित के साथ भारत विकसित के सपनों को साकार करने के लिए अपने विचार रखे.
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. मल्लम हांगाचे डॉ पुण्यामूर्ती नटेशन हे हॉकी खेळाडू पूण ते एक मुखेल शास्त्रज्ञ, पशुवैजकी क्लिनिकल फार्माकॉलॉजिस्ट आनी लोक पशु चिकित्सा फार्माकॉलॉजी मळावेले मुखेल तज्ञ. पारंपारीक गिन्यान पद्दतींचो आवरिल्ल्या पशुवैजकी पद्दतीकडे जोडपाक तांणी 4 परस चड काळ केल्ल्या अथक यत्नांक लागून हजारांनी शेतकार आनी पशुवैजकी लोकांक थेट फायदो जाला आनी सूक्ष्म जंतुनाशक प्रतिकार शक्तीविशी राष्ट्रीय धोरणां तयार करपाकूय मदत जाल्या. हेच खातीर तांकां 2026 भारताचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो जाला.
3: Having an understanding of plant intelligence, Dr. Punyamurthy began using medicinal plants to treat and prevent diseases in animals. Thus, he curated and validated ethno-veterinary, a veterinary care

0: using nature's ingredients. His cures have benefited lakhs of cows and the farmers. He has formulated 5 simple remedies applicable to 34 health conditions of animals.
1: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीत महत्वाची बसका झाली. हातून यमुना न्हायच्या पुनरुज्जीवनाखातीर बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्ल्या किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पविशी 6 राज्यांमध्ये एकमत झाली. गृहमंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण हो प्रकल्प चालीक लावपाखातीर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आनी राजस्थान राज्यांनी समजिकायेच्या कबलातीचेर सय करपाक मान्यताय दिल्या. ही कबलात केल्या उपरांत किशाऊ प्रकल्पाक मान्यताये खातीर केंद्रीय मंत्रीमंडळ मुखार मांडटले. थारायिल्ल्या अर्थिक तरतुदी प्रमाण केंद्र सरकार प्रकल्पाच्या उदका घटका खातीर 90% अर्थिक मदत दितले, जाल्यार उरिल्ल्या 10% खर्च संबंधित 6 राज्यांनी वांटून घेतले. तशेंच वीज निर्मिती घटकाचो खर्च उखलचे बदला हिमाचल प्रदेशाक दिल्ले उदक दिल्ली आनी राजस्थानाक पुरवण करपाचो निर्णय घेतला. हो निर्णय निवळ आनी निर्मळ यमुनेच्या दिशेन एक म्हत्वपूर्ण पावल थारतले, कारण हाका लागून न्हंयत निवळ उदकाचो प्रवाह वाढोवपाक मजत जातली अशें मंत्रालयान सांगला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघान काल AIFF 17 वर्सा सकयल्या बायलां युथ लीगची पयली आवृत्ती जाहीर केली. फुडल्या म्हयन्याच्या 18 तारखेक छत्तीसगडातल्या नारायणपूर हांगाच्या RKM फुटबॉल अकादमीत ही सर्त सुरू जातली. भारतातल्या बायलांच्या युवा क्लब फुटबॉला खातीर हो इतिहासीक मार्गदर्शक फातर थारतलो. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमातल्या कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास काडला. आयज छत्तीसगड, तेलंगणा आनी विदर्भातल्या कांय वाठारांनी उश्णतायेचे ल्हार चालूच उरपाची शक्यताय आसा. तशेंच दर्यादेग आंध्र प्रदेश, अस्तंत बंगाल, कोकण, गोंय आनी ओडिशा हांगा आयज हवामान उश्ण आनी दमट उरपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. G7 शिखर परिषद आता अत्यंत म्हत्वाच्या पावण्यार पावल्या आनी फ्रेंच शार एव्हियन संवसारीक मुत्सद्देगिरीचें केंद्र जाला. G7 राष्ट्रांनी भारतासयत जायत्या भागीदार देशांच्या सहकार्यान जागतीक भलायकी आनी उदरगत सहकार घटमूट करपा खातीर उपक्रमांची माळ जाहीर केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले बसकेत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पविशी 6 राज्यांमदी एकमत जाले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघान काल AIFF 17 वर्सा सकयल्या बायला युथ लीगची पयली आवृत्ती जाहीर केली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30. नमस्कार.
2: दोनशे 33° म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 8:51 जाल्ली आसात. आयकुया चित्रसंगीत. आता ऐकूया शंकर महादेवन हांच्या आवाजान वेकअप सीन या फिल्मातले गीत. शंकर एहसान लॉय हांचे संगीत आणि जावेद अख्तर हांची रचना.

ऐकुप्यानो, न्यूयॉर्क ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले के हांचो आवाज, प्रीतम हांचे संगीत. ऐकुप्यानो, चित्रसंगीत ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय सरकाराच्या म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान विश्वास के, विकास के, जनकल्याण के या संकल्पनेचेर आधारित 12 वर्सांच्या शासनाचेर भर दिवपी 3 दिसांचे प्रदर्शन घडून हाडलां. G7 शिखर परिषद आतां अत्यंत म्हत्वाच्या पांवड्यार पावल्या आनी फ्रेंच शार एव्हियन संवसारीक मुत्सद्देगिरीचें केंद्र जालां. भारतान भागीदार देश म्हूण वांटो घेतिल्ल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे मदीं आयज जावपी म्हत्वाच्या द्विपक्षीय बसकेकडे सगळ्यांची नदर आसा. G7 राष्ट्रांनी भारतासयत जायत्या भागीदार देशांच्या सहकार्यान जागतीक भलायकी आनी उदरगत सहकार घटमूट करपा खातीर उपक्रमांची माळ जाहीर केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले बसकेंत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्प विशीं 6 राज्यांमदीं एकमत जालें. नीट परिक्षे आदी पालक आनी उमेदवारांनी फटवणूक करप्यापासत सावध रावचें अशें राष्ट्रीय चाचणी एजन्सीन उलो मारला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघान काल AIFF 17 वर्सां सकयल्या बायलां यूथ लीगची पयली आवृत्ती जाहीर केली. काल ऑकलँडातल्या नॉर्थ हार्बर नॅशनल हॉकी सेंटरात FIH हॉकी बायलांच्या नेशन्स कप न्यूझीलंड 2026च्या दुसऱ्या पूल ए मॅचींत भारतान जपानाक 2-1 असो हारयलो. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

कुप्यानो, आता आमची ही कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया. लव आजकल ह्या फिल्मातले गीत, नीरज श्रीधर हांचा आवाज आणि प्रीतम हांचे संगीत.

0: 10 लाख की लॉटरी मुझे।
1: फर्जी ऑफर्स से सावधान।
2: RBI कहता है
3: जानकार बनिए, सतर्क रहिए।
4: ऐकूप्यानो तुम्ही ऐकतात चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ। आमची ही कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया अजब प्रेम की गजब कहानी ह्या फिल्मातले गीत जावेद अली आणि जोजो यांचा आवाज, प्रीतम यांचे संगीत।

ऐकुप्यानो, सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले दिल बोले हडिप्पा ह्या फिल्मातले. आता ऐकूया ऑल द बेस्ट ह्या फिल्मातले गीत.

बरे तर आयकुप्यानो, ह्या गीता संगताक आयची चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता. दोनशे 233 एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही माधवी वाहिनी श्रोते हो. 9:25 झालेली आहेत. ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम. आता ऐकूया मिलिंद इंगळे यांचा स्वर.

श्रोतेहो आता ऐकूया श्रीनिधी घटाटे आणि प्रेम कोटवाल यांच्या स्वरात हे गीत.

श्रोते हो, पक्ष्यांच्या किलबिलाटात दडलेलं आहे संगीत. कोरड्या पानांच्या कुशीत दडलेलं आहे संगीत. कोसळणाऱ्या धबधब्यांच्या पाण्यात दडलेलं आहे संगीत. नद्यांच्या वाहत्या पाण्यात दडलेलं आहे संगीत. निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात संगीत दडलेलं आहे, जे प्रत्येक हृदयाला स्पर्श करून जाते.

श्रोते हो, मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात, तर मन जपणारी लोक आयुष्यभरासाठी असतात. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आता ऐकूया सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांच्या स्वरात हे गीत.

0: होकर लागू दे
1: तुझ मजे दसारा पब्लिक ला करू दे तुझ मजे दसारा जनते ला करू दे राहू मस्त बिंदास दुनिया सारी जरू दे।
2: श्रोते हो, पंडित शरद जांभेकर आणि परेश पेवेकर यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं। श्रोते हो, सकाळच्या या कोवळ्या प्रकाशात नवं काहीतरी हळूच उमलतंय। फुलपाखरासारखं हसत राहावं, मनातलं सगळं छान वाटतंय आज छोट्या छोट्या क्षणामध्ये।

दिवसाची सुरुवात करा, बाकी सगळं आपोआपच सुंदर होतं. श्रोते हो, आता ऐकूया अपेक्षा दांडेकर यांच्या स्वरात गीत.

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

आयरीन, मारिया, जुआव आणि तोमाझीन हांच्या आवाजांत तुम्ही हे गीत ऐकले. फुडल्या सुवातेर ऐकूया आल्फ्रेडो सांझावा.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 10:30:07 जाल्ले आसात. आयकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन पंडीत डी के दातार हांचे व्हायलीन वादन राग अहिर भैरव.

गात रहे मेरा दिल ही कार्यबळ में ऐकतात कार्यबळ पुढे वर्तना फुले स्वातेर उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या जोडा आवाज आता ऐकूया बंधन ह्या फिल्मातलं गीत.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

एस पी बाल सुब्रमण्यम हांच्या आवाजात आता ऐकूया तेरी बाहू में ह्या फिल्मातले गीत. संगीताचा बप्पी लहरी हांचे गाता रे मेरा दिल कार्यक्रम ऐकतात.

ऐकुपिनो आम्ही ऐकतात गाथर हे मेरा दिल ही कार्यवळ कार्यवळीत ह्या उपरांत गौतमी हेदे यांच्या आवाजात ऐकूया पुंडलिक नायकांची गीतरचना फिल्म गुणाची.

आशा भोसले यांच्या आवाजात निघत्याचं आम्ही ऐकलंय. एक जान है हम या फिल्मातलं गीत आणि ह्या गीता सांगता कच आजची आमची गाता रे मेरा दिल ही कार्यवळीतल्या नांगात सोपटा.

0: FM बँडाच्या 105.4 MHz आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्या 233.1 MHz म्हळ्यार 1287 KHz तुमकां सगळ्यांक परतून एकदां मायेमोगाचो येवकार दिता. हांव चारुशिला. बुधवारचो 12:05 हो वेळ आणि तुमच्याच खासा आवडीची ही कार्यावळ फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत असात मुखेल सोयरे डॉक्टर सूरज प्रभुदेसाय, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन. विषय एसिडिटी, हरी करी अँड वरी. तुमच्या सांगातान असा सदा भशेनूच हांव चारुशिला. दोतोर नमस्कार. स्टुडिओत तुमकां आकाशवाणी परिवार आणि म्हजे सगळे आयकुपी दितात माये मोगाचो येवकार.
1: तुम्ही हांगाच आपयले, खूप बरं दिसले. आकाशवाणी येऊपची खूप इच्छा आशिली, तुमकां लागून ती आज इच्छा पूर्ण झाली म्हणून तुमकां चढ आणि चढ देव बरं करू.
0: दोतोर तुमची थोड्या भितर हांव ओळख करून दिता. आयपेनो डॉक्टर सूरज प्रभुदेसाय, सिनियर कन्सल्टंट जनरल लॅप्रोस्कोपिक आणि लेझर सर्जन. तांचे स्वतःचे असे एक आस्थापन असा. ते डायरेक्टर असात सनशाईन हॉस्पिटलचे, हॉस्पिसिओ हॉस्पिटल मडगांव. आणि ह्या वांगडाच अनेक मडगांवच्या नामनेच्या हॉस्पिटलांनी तांणी सर्जन म्हणून सेवा दिल्या. अनेक ऑपरेशन्स ते करतात. ल्हानपणा सावन शिक्षणाच्या मळार तांणी उल्लेखनीय असे जैत मेळयला. रिसोर्स पर्सन म्हणून अनेक वर्कशॉपांनी आणि अनेक कॉन्फरन्सांनी तांणी वाटो घेतला. अनेक पेपर्स तांणी सादर केल्यात. नामनेच्या अशा इंडियन मेडिकल असोसिएशन, तशेंच असोसिएशन्स ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया, इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रियोनॉस्टल एन्डोसर्जन्स अशा अनेक संस्थांचे ते वांगडी असात. सामाजिक संस्थांकडे तांचो लागीचो असो संबंध असा. अनेक प्रेस्टिजियस असे अवॉर्ड्स तांकां फावो जाल्या. IMA बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड 2 वेळा, शायनिंग स्टार ऑफ IAGS अवॉर्ड, तशेंच रोटरी क्लब आणि अनेक सामाजिक संस्थांनी तांचो भोवमान केला. दूरदर्शन आणि अनेक चॅनलांचेर, तशेंच आकाशवाणींनी तांणी आपले कार्यक्रम नियमितपणान सादर केल्यात. दोतोर थोड्या भितर तुमची ओळख हांवें करून दिली आसा, पूण म्हज्या आयकप्यांक हांव सांगूंक सोदतां की म्हजी आणि दोतोराची ओळख झाली ती तांच्या लिखाणा वरवी. बरोबर दोतोर? आमचे डॉक्टर सूरज प्रभुदेसाय मुखेल सोयरे आयचे लोकमत दिसाळ्याचेर ते नियमितपणान लिखाण करतात. तांचे लिखाण वाचून, तांचो नंबर घेऊन, आणि तांचो नंबर आमकां दिलो आमचेच एक कलाकार आणि शिक्षणाच्या मळार ज्यांचे खाशेले असे नाव असा ते अनंत अग्नी सर, त्यांच्या कडल्यान हांवें त्यांचा नंबर घेतलो आणि दोतोराक फोन केलो. तेव्हा दोतोरान एक मिनिट सुद्धा घेनासताना, एक क्षण सुद्धा घेनासताना म्हाका होयकार दिलो आणि आज दोतोर आमच्या स्टुडिओन असात. मनापासून तुमकां दोतोर धन्यवाद दिता, तुमचे स्वागत करता. आणि कार्यावळीतलो म्हजो पहिलो प्रश्न की तुम्ही या दोतोरकीच्या मळार कसे पावले?
1: जेन्ना हांव 10वी पास जालो आनी 11वी 12वी शिकपाक चौगुले कॉलेजीन गेलो तेन्ना हांवें PCBM आमच्या टायमार म्हणटाले, म्हणल्यार फिजिक्स, कॅमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, हे चारही सब्जेक्ट हांवें घेतिल्ले. आनी खंयच्याच एक डायरेक्शनां वतलो अशें म्हजे शुअर नाशिल्लो. पूण जेन्ना रिजल्ट आयलो, म्हजे एक दोन क्लोज फ्रेंड तांकांय बरे बायोलॉजीन मार्क पडले, ते म्हाका म्हणपाक लागले अरे आमी डॉक्टर जाल्या बरे. आनी हो म्हज्या मनाचेर परिणाम जालो आनी हांवें बरें हांचे बरोबर हांव वतलो, कित्याक म्हाका फ्रेंडशीप सोडोवपाची नाशिल्ली. म्हणून हांव तांचे बरोबर मेडिकलाक पावलो, ना जाल्यार हांव बाबा डॉक्टर इंजिनियर जातलो असो पयलेच्यान म्हजे तकलेन व्हडलो विचार नाशिल्लो.
0: दोतोर हातूंतल्यान एक कळून येता की तुमी प्रामाणिकपणान शिकले, तुमकां कंपनी बरी मेळ्ळी.

0: एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत असात आयचे आमचे मुखेल सोयरे डॉक्टर सूरज प्रभुदेसाय, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन. विषय असा एसिडिटी, हरी करी एन वरी. तुमच्या सांगातान असा सदा भशेनूच हांव चारुशिला. दोतर आमकां एक फोन आयिल्लो, कुणाल आमोणकार सांताक्रूज सावन. तो म्हणटा की एसिडिटी म्हणजे एक साधे म्हणतात जळ जळ जाता कितें जाता, पूण केन्ना केन्नाय हीच एसिडिटी आमकां भलत्याच विकारा कडेन व्हरता. तेन्ना ताज्या खातीर पयलींच टेस्ट करप किंवा ताजेर कसो उपचार करप?
1: वो कुणाल बाबान जो प्रश्न विचारला तो म्हाका दिसता एकदम बरो विचारला. खूब फावटी कितें जाता, पेशंट आपणाक कितेंय जरी सिमटम जाले दुयेंसाची ते आपूण एसिडिटीचे अशें गृहीत धरून चलता. पूण म्हाका हांगा सांगपाक जाय आमच्या आयकोप्यांक की अशें नासता. खूब फावटी आमी जी म्हणटात एसिडिटीचे सिमटम्स ते मेजर दुयेंसाचे सिमटम्स सुद्दां आसपाक शकतात. आनी हे आमी कशें सेल्फ रियलायज करतले की बाबा हे दुयेंस सिरियस आसा वो ना. खूब फावटी आमी आयकलां जातलें की पेशंटाक एसिडिटी म्हणटात पूण ताका हार्ट अटॅक आयिल्लो आसता. सो ताका लागून एसिडिटीची दुयेंस आनी हार्टाची दुयेंसां सिमटम्स खूब फावटी मॅच जावपाक शकतात. म्हणून म्हज्या पेशंटांक एक सांगणें आसा की तुमी स्वता ट्रिटमेंट करून घेनाका. जर तुमकां कितें डावट दिसता तुमी योग्य डॉक्टरा कडेन वचून तुमचें इवेल्युएशन करून घेयात. वो ताजो एक पार्ट जालो. दुसरो पार्ट असो आसा की खूब फावटी कॅन्सरा सारकी भीषण दुयेंसां एसिडिटीचे सिमटम्स घेवन तुमच्या नजरे फुडें येवपाक शकतात. आनी तेन्ना आमी कशी डिफरंशिएट करप की हे सिंपल एसिडिटीचे दुयेंस जावं हाजे फाटल्यान कितें तरी आनीक वायट दुयेंस आसपाक शकता. हांव अशें म्हणटा की जर तुका आमी रेड फ्लॅग सायन्स अशें म्हणटात, म्हळ्यार रेड फ्लॅग जो आमी दाखयतात पळय मातसो डेंजर तांबडो बावटो डेंजर सिमटम्स हे आमी लक्षांत दवरपाक जाय. आनी खंयचे आमचे डेंजर सिमटम्स? जर तुमकां गिळपाक त्रास जाता, जेवण खंय तरी फुडपायपाक लागिल्ल्या भशेन जाता, हे फर्स्ट सिमटम आमी निग्लेक्ट करपाक कोतायना. दुसरे सिमटम्स आमी अशें म्हणटात की तुमकां जर बेश्टी एसिडिटी जाता पेशंटाची वेट केन्नाच कमी जायना. जर तुमची वेट कमी जावपाक लागली जाल्यार तुमी लक्ष दवरात की हें सिंपल एसिडिटीचें प्रकरण न्ही आनी कितें तरी आसपाक शकता.

0: ओपन करनासतना कॅमेऱ्याचेर फुल्ल पोटाचे ऑर्गन दिसतात आणि हीच ऑपरेशन आम्ही अनेक बारीक बारीक होल करून इन्स्ट्रुमेंट घालून करतात ताका आम्ही म्हणतात लॅप्रोस्कोपिक सर्जरी ऑर की होल सर्जरी. तुम्ही जर की होलाचं प्रिन्सिपल तुमकां जाणा, तुमकां जर एक रुमा भितर वचपाक जाय एक ऑप्शन की तुमचे कडेन दार उघड आणि भितर पळय, पण तुमकां रूम की होलांतल्यान पळयल्यार सुद्धा फुल्ल रूम दिसता. सो दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी.
1: दोतर तुमची एक्सप्लेन करपाची इतली बरी पद्धत, की होलचे तुम्ही ऑपरेशनाच्या वयल्यान कितले साधे उदाहरण देऊन तुम्ही सांगले. दोतर हांव तर म्हणटा की तुम्ही एक शिक्षक सुद्धा बऱ्या तरेन जातले.
0: हांव जेन्ना खूप फावटी कॉन्फरन्सांक लेक्चर दिता तेन्ना ते म्हाका विचारतात तूं प्रायव्हेट प्रॅक्टिस आसा काय गव्हर्नमेंट हॉस्पिटलांनी टिचर आसा. सो ते एज्युम की बाबा हो इतलो बरे तरेन सांगता म्हळ्यार खंय तरी टिचर आसतलो.
1: धन्यवाद, तुम्ही इतले बऱ्या तरेन आमकां सांगले. म्हणजे देव आमी देवाकडे एक मागता आणि देव आमकां दोन दिता तसे तुम्ही इतले बरे विषय सांगले. दोतर अडेज मिनटां म्हज्या हातात आसा. हो कार्यक्रम म्हज्या भयणीं खातीर हांव करतां, वेगवेगळे विशय घेवन वेगवेगळी व्यक्तिमत्वां. म्हज्या आयकुपी भयणीं खातीर तुमची मेसेज.
0: म्हजी आज आमी जो टॉपीक घेतला एसिडिटी हरी वरी करी, म्हणजे तुमच्या आयकुप्यांक इतलेंच सांगपाचें आसा जे हांव परत परत सांगतां. तुमकां जर बॉडीक कितें त्रास जातात जाल्यार तुमी स्वताची काळजी घेवपाक पयली शिकात, कित्याक जेन्ना अस्तुरी जावं घरांतली बायल मनीस जेन्ना स्ट्रॉंग आसतली तेन्नाच ती आपल्या फॅमिलीची, समाजाची, देशाची आणि हांव म्हणटा व्हडल्या आमच्या जगाची काळजी घेवपाक शकतली. म्हणून ज्यो आमच्यो बायलो आसात, स्पेशली हांव बायलो म्हणटा कित्याक बायलांची टेंडन्सी कितें आसता युजली
1: म्हाका कितें जाता,
0: म्हाका कितें जालें जाल्यार आपूण तें सोंसतली. लास्ट टायम इंटरनॅशनल वुमन्स डे दे कॉल मी टू गीव लॅक्चर ऑन द सेम टॉपीक. आय सेड फर्स्ट रिझन वाय मोर फिमेल्स आर निग्लेक्टींग हेल्थ बिकॉज ती म्हणटात आपूण बरो ना जाल्यार हो संसारकच चलतलो, तुमच्या शिवाय सुद्दां चलतलो, पूण तुमी आपल्याची काळजी स्वतःची घेवप अत्यंत गरजेचे, कित्याक जर तुमी घट्ट उरली जाल्यारच ह्यो सगळ्यो संस्था आमच्यो ज्यो फॅमिली संस्था आनी बाकीच्यो तुमी घट्ट उरतली. म्हणून तुमी आपल्या हेल्था कडेन निग्लेक्ट करनाका, तुमी हेल्थाची काळजी घेयात आनीक फॉलो हरी वरी करी जर तुमी केले आनी नॉट ओनली एसिडिटी सगळीं दुयेंसां तुमच्या कंट्रोलान येतली. इतले सांगून तुम्ही म्हाका हांगा आपयले म्हणून तुमकां हांव परत एकदा देव बरें करूं म्हणटा.
1: दोतोर तुमकांय बी खूप खूप धन्यवाद. तुम्ही मुजरत तुमच्या व्यस्त कामकाजातल्यान वेळ काढून हांगा आयले, परतून एकदा धन्यवाद, देव बरें करूं. आणि भयणीनो डॉक्टर सूरज प्रभुदेसाय जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन हांचो वता वता संदेश आशिल्लो की तुम्ही तुमच्या खातीर वेळ काढात, स्वताची काळजी घेयात, कारण तुमचेरूच सगळे घर आणि अख्खो देश अवलंबून असा. दोतोर मनापासून परतून एकदा धन्यवाद. एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आशिल्ली लायव्ह फोन इन अस्तुरी. डॉक्टर सूरज प्रभुदेसाय जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, एसिडिटी हरी करी आणि वरी ह्या विषयाचेर ताणी आमच्याकडे संवाद साधिल्लो. तुमच्या सांगातान आशिल्ले हांव चारुशिला. निरोप दियात, नमस्कार. रेनबोची वितरावणी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल एक वर जाता. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी G7 शिखर सम्मेलन में आज अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप के साथ बैठक करेंगे. आज की मुलाकात में दोनों पक्षों के बीच कई क्षेत्रों में आपसी सहयोग को मजबूत करने तथा आपसी हित के क्षेत्रीय वैश्विक मुद्दों पर भी व्यापक चर्चा की संभावना है. ब्यौरा हमारे संवाददाता से.
3: यह बैठक इसलिए भी काफी महत्वपूर्ण है क्योंकि भारत एक बड़ी वैश्विक महाशक्ति के रूप में उभरा है. अंतर्राष्ट्रीय समुदाय जटिल वैश्विक चुनौतियों के समाधान के लिए लगातार नई दिल्ली की ओर देख रहा है. वैश्विक मुद्दों पर चर्चाओं को नया आकार देने में भारत की बढ़ती भूमिका, उसके विस्तार लेते राजनयिक प्रभाव और विभिन्न मंचों पर विश्व नेताओं के साथ सक्रिय जुड़ाव को दर्शाती है. कल शिखर सम्मेलन के एक आउटरीच सत्र के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस बात पर विशेष जोर दिया कि आज की आपस में जुड़ी हुई दुनिया में अंतर्राष्ट्रीय साझेदारी बनाने के लिए आपसी विश्वास कितना जरूरी है. उन्होंने इस बात को भी रेखांकित किया कि भारत ने हमेशा मानवता को सर्वोपरि रखने के दृष्टिकोण का पालन किया है. अंकित कुमार, आकाशवाणी समाचार, एवियो फ्रांस.
2: प्रधानमंत्री यूरोपीय संघ परिषद के अध्यक्ष एंटोनियो कोस्टर यूरोपियन आयोग के अध्यक्ष फॉन डर लेन के साथ त्रिपक्षीय बैठक करेंगे। वे जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्ज के साथ भी बैठक करेंगे। इसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज शाम फ्रांस की राजधानी पेरिस पहुंचेंगे। भारतीय समुदाय के लोग प्रधानमंत्री मोदी के आगमन के उत्सव

एंथनेतने रॉबिन वा झंझा वजत मेळटले पिपिरमेंट कानळबोळा ही कार्यवळ मेळकतात कार्यवळीत ह्या उपरांत आल्फेड्रो झंझा वजत गुपित मोग.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडे न्हय.
1: योगा खातीर

0: म्हारगी साधना वा उपकरण लागनात योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्या सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
0: व्यायाम आमका घटमूट करता पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र मे 2,00,000 करोड रुपये के प्रोजेक्ट आज रेल्वे के चल रहे और जल्दी ही मुंबई से पुणे

0: 48 मिनट्स मुंबई टू पुणे। इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है, पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल।
1: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली। कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा, तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील। फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे। विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे। आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे। गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले। संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं। नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले। भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे। भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले। भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले। तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं। भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली। उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली। भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव अॅडमिरल नुत्तपोल ड्योनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं। या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली, तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवड

निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना

0: बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे, तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दिपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरु झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: Donchetisochmeter Mayor Barashi Satanchikil Sanger, Akashwani Panji Kendra Cha, Madhai Chunalabella Namuleta, Equerson Charis Mendes at Lansat, Sanun Givya, Amcho Hamukavilu Karevari. Karevinji Ruparisha Sangunzala Uprant Burber. एकवर 45 सदाफुली कोकणी सुगम संगीत. 2 मिड डे न्यूज इन इंग्लिश. 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी. 2:30 हिंदी फिल्म गीतां तुमकां आयकुपाक मेळटलीं. 3 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशींतल्यान खबरो आसतल्यो. 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. आनी उपरांत ह्या सभेतल्यान आमी तुमचो निरोप घेतलें.

सांजवेळच्या सभेबरोबर 5:30 सभेच्या आरंभात कोकणातली मराठीतली युववाणी तुमका ऐकूपाक मेळटली. ह्या कार्यावळीत आज ऐकात नाती गोती श्रावणी प्रभुदेसाय हांचे उलप आसतले. सवरांचे दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो. सवर जावन 15 शब्दोली. सवरां 30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आनी उपरांत 6:35 भारत आनी नेदरलँड ह्या पंगडा मजगती बायलांची आयसीसी T20 वर्ल्ड कप क्रिकेट खेळाचे धावते वर्णन तुमकां आयकुपाक मेळटले. खेळ सोपो मेरेन तुमी आयकुपाक शकतात. आमच्यो हेर कार्यावळी न्यूज ऑन एर एप ह्या एपावरवी तुमी आयकुपाक शकतात. त्यो कार्यावळी अश्यो आसात. 6:35 कातारांची कार्यावळ तुमी आयकुपाक शकतात. 7:30 जग बदलणारे शोध अंजली देसाई हांचे भाषण आसतले. 7:20 प्रादेशीक खबरो. 7:30 चावडेर ह्या कार्यावळी

वीत आयकात हायड्रोपोनिक फार्मिंग हाचेर मैथिली शेट्टी हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले. आठ वरां 15 मिनटांचेर गीत गजल, 8:45 समाचार, संध्या 9 न्यूज हेडलायन, 9:15 स्पॉटलायट, 9:30 चर्चा का विशय. ह्यो कार्यावळी दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. रातच्या 10 आयकुपाक रावत कोंकणी संगीत खेळ खोशी. बरोवपी साल्वादोर आपन्सो, सादर करपी डॉ साईश देशपांडे. बरोबर 11 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आमची निमणी सभा सोपतली. तर ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

0: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
1: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
0: या महामानवाची 150वी जयंती मनेताना ताणीच दाखविल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
1: स्वच्छता ही सेवा.
2: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेळेला आम्ही उलयता. ऐकूया सदाफुली कोकणी सुगम संगीताच्या ह्या कार्यावळीत सुरवेक सुरेश वाडकर यांच्या आवाजात ऐकूया बाकीबाब बोरकर यांची गीतरचना.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या जोडावजतले ह्या गीता सांगतकच आजची आमची हिंदी फिल्म गीतांची ही कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 3 वरांचेर हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले आणि 3 वरां 10 मिनटांचेर आयकुपाक रावत कोकणीतल्यान मुखेल खबरो.

233 अंशीक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 5 वरां जावन 30 मिनट आनी 16 सेकंद जाल्ले आसात. इतल्यान आमी आमच्या 3रा सभेक आरंभ करतात. इश्टानू आयज 17 जून 2026 आयज पद्मश्री पंडीत प्रसाद सावकर हे संवसार सोडून गेले. 14 डिसेंबर 1928 ह्या दिसा तांचो जल्म गुजरातच्या बडोद्यात मूळ गोंयच्या आशिल्ल्या संगीतकार आणि नटांच्या कुटुंबात झालो. तांचे बापूय रघुवीर सावकार हे एक असे गायक आणि नट आशिल्ले जे रंगदेवता ह्या नाटकातल्यान आपल्या बायलांच्या भुमिके खातीर खूप फामाद आशिल्ले. तांणी संगीत आणि अभिनयाचे धडे आपल्या बापाय कडल्यान घेतले. फुडें तांचेर जितेंद्र अभिषेकी आनी निवृत्ती बुआ सरनाईक हांचो प्रभाव पडलो. फुडें शालेय शिक्षणा खातीर ते गोंयच्यान म्हापशा आयले आनी आपले काका दत्ताराम सावकार जे एक हार्मोनियम वादक आशिल्ले तांचे कडेन रावले. थंय तांणी आपले संगीत शिकप चालू दवरले. तांणी संशय कल्लोळ नाटकांत कृत्तिंका ही भुमिका केली. एकाच नाटकात साधू गायक आणि वैशाख शेट अशो 4 भूमिका करून ताणें एक विक्रम रचलो. फुडें ताणें कला मंदीर पंगडा वांगडा सौभद्र विद्याहरण आणि मानअपमान ह्या नाटकांनी काम केलें. इतलें सांगता आणि आयच्या युवाणी ही कार्यावळीक सुरवात करता.

0: आजच्या मराठीतून युवाणी या कार्यक्रमामध्ये ऐकूया श्रावणी प्रभुदेसाई यांचं नाती गोती या विषयावर भाषण.
1: परवाच श्रावणातील शुक्रवारची कहाणी वाचली आणि मन अगदी विषण्ण झालं. त्या कहाणीतला भाऊ गावात सहस्त्र भोजन घालतो, पण त्याच गावात राहणाऱ्या त्याच्या बहिणीला ती गरीब असल्यामुळे निमंत्रण देत नाही. पण बहीण विचार करते चुकून बोलवायला विसरला असेल, पण आपला भाऊच तर आहे, माहेरी जायला निमंत्रण कशाला हवंय, असं म्हणून ती भावाकडे जाते. तिला पाहून भावाला राग येतो व तो तिला पुन्हा येऊ नकोस असं स्पष्ट बजावतो. पण पुन्हा ती जातेच असं 2 दिवस होतं आणि तिसऱ्या दिवशी तो भाऊ तिला शिवीगाळ करून अक्षरशः भरलेल्या ताटावरून उठवून हाताला धरून तिला बाहेर काढतो. पुढे कालांतराने तिला लक्ष्मी प्रसन्न होते, सुखसंपत्ती तिच्या घरात नांदू लागते. तेव्हा हाच भाऊ तिला मानाने आपल्या घरी जेवायला बोलावतो. ती अंगभर दागिने घालून भावाकडे जाते. जेवतेवेळी ती आपल्या अंगावरचा एक एक दागिना बाजूला काढून ठेवून ती त्या दागिन्यांना खास भरवते. तेव्हा भाऊ विचारतो की हे तू काय करतेस, त्यावर ती म्हणते मी या लक्ष्मीला भरवतीये, आजचं हे जेवण या दागिन्यांसाठी आहे, या लक्ष्मीसाठी आहे, माझं जेवण मी सहस्त्र भोजनाच्या दिवशीच

ठेवले. तेव्हा भावाला त्याची चूक लक्षात येते आणि तो बहिणीची क्षमा मागतो आणि मोठ्या मनानं तीही त्याला माफ करते. ही कहाणी वाचली आणि मनात विचारचक्र सुरू झालं. खरंच आज अशी मोठ्या मनाची माणसं या जगात आहेत? गरीब श्रीमंतीची दरी जी तेव्हा होती ती आजही काही अंशी आहे, पण नात्यातील आपुलकी आज हरवत चालली आहे. माणसामाणसातील एकोपा, आपलेपणा, माणुसकी आज दृष्टीआड होताना दिसते. आज नात्यापेक्षा श्रीमंती जास्त मोलाची वाटते, म्हणून रक्ताची नाती देखील पैशाने मोजली जातात. नातं, मग ते रक्ताचं असो वा मैत्रीचं, त्यामध्ये विश्वास महत्वाचा असतो. एकमेकांवरील भरभक्कम विश्वासाच्या आधारावरच नाती टिकून राहतात. नात्यांच्या मरणाचं दुःख हे खूप जिव्हारी लागणारं असतं. प्रत्येक नात्यामध्ये समंजसपणा असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, एकमेकांना समजून घेण्याची, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची, परिस्थितीकडे जुळवून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. नात्यांमध्ये शक्यतो व्यवहार येता कामा नये, आणि जर का व्यवहार आलाच तर अशा वेळी एकमेकांवरील विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाशी हे ठरवलं पाहिजे की एकमेकांची उणीदुणी न काढता किंवा एकमेकांच्या पाठीमागे बरं वाईट न बोलता जे काही आहे ते तोंडावरच स्पष्टपणे बोलायचं. कामाव्यतिरिक्त उगाच वायफळ बडबड करायची नाही. समोरच्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करायचा. असं जर प्रत्येकाने ठरवलं तर नात्यांची बीण घट्ट व्हायला अधिक मदत होईल. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यात आजी आजोबा, काका काकी, आत्या या सगळ्या नात्यांमध्ये एक प्रकारची आपुलकी होती, प्रेम होतं. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याचा पाय रक्तातो, एवढी जवळीक व एकरूपता होती. जे आहे ते आपलं सर्वांचं, सुख आणि दुःख सुद्धा तेवढ्याच खेळीमेळीने एकमेकांबरोबर शेअर केलं जायचं. हे माझं आणि ते तुझं ही भावना नव्हती, तर हे सगळं आपलंच आहे असं मानलं जायचं. पण आज माणूस आत्मकेंद्रित झालाय. प्रत्येक जण आज स्वतःपुरतं पाहतो, पण आजही काही माणसं अशी आहेत की जे मोठ्या मनानं दुसऱ्यांना मदत करतात, त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जातात, पण अपेक्षा मात्र काहीही नसते. पण मदत घेणारा मात्र काही काही वेळा कृतघ्न होतो, सारं काही सोयीस्करपणे विसरून जातो. तेव्हा मात्र हे घाव जिव्हारी लागतात. माझी पणजी म्हणजे माझ्या आईची आजी नेहमी म्हणायचे, माझी माझी मजला मिळाली, आपत्यकाळी सगळी पळाली. या ओळी तिच्या स्वानुभवावरूनच तिच्या मुखात यायच्या. तिनं सर्वांचं अगदी मनापासून केलेलं, पण त्याबदल्यात तिला काय मिळालं तर नुसती अवहेलना. पण तिने विना तक्रार सगळं सोसलं. माझ्या आजीनंही असंच सगळ्यांचं हवं नको ते पाहिलं, आणि माझी आई देखील आज तोच वसा पुढे चालवते. अगदी काल परवाचीच गोष्ट, माझ्या आईने आमच्या अगदी जवळच्या नात्यातील एका व्यक्तीचे, तिची आई देखील करणार नाही इतकं तिनं त्याच्यासाठी केलं, तिच्या आजारपणात तिचं खूप केलं, अगदी बिछाण्यावर जेवणाचं ताटही आणून दिलं. पण नंतर तीच हे उपकार विसरले. उपकारांची फेड तिने अपकारांनी केली, आणि तिच्याच माणसांच्या मनात तिच्याबद्दल तेढ उत्पन्न होईल असं वागून तिला सगळ्यांच्या नजरेतून उतरवलं सुद्धा. पण माझ्या आईने तिला अजिबात दोष न देता सारं मुकट्यानं सहन केलं. माझी आई खूप सहनशील आणि सोशिक आहे. तिच्या मते सामंजस्य आणि संयम ही नात्यांना घट्ट बांधून ठेवणारी त्रिसूत्री आहे. माझी आई कधीच कुणाला प्रत्युत्तर देत नाही. तिच्या मते दुसरा आपल्याशी कितीही वाईट वागला तरी सुद्धा आपण त्याच्याशी नेहमी चांगलेच वागले पाहिजे. हे संस्कारांचे बाळकडू तिला तिच्या बालपणापासूनच मिळालंय. माझ्या आजोळी आजही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. नात्यातीलच नाही पण इतरही माणसं तिथे येऊन राहून अगदी घरातलीच असल्याप्रमाणे वागतात. माझी आजी आणि मामी देखील त्यांचं आनंदाने करतात. आतिथ्यशीलतेचा वारसा सगळी मनापासून जपतात. आजच्या चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंबात आजी आजोबा ह्या अडगळीच्या वस्तू झालेल्या आहेत आणि त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली जाते. पण आपण हे विसरतो आहोत की पेरालतेच उगवेल या म्हणीप्रमाणे आज आमच्या आईवडिलांची अवस्था आम्ही करतो
तर आमची अवस्था त्याहूनही वाईट झाल्याशिवाय

0: राहणार नाही हे आपण सोयीस्कररित्या विसरून जातो. म्हणून आपण प्रत्येकानं आजच्या धकाधकीच्या जीवनातही नात्यांची वीण अधिकाधिक खट्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नात्यात एकदा का दुरावा निर्माण झाला, एकदा का वितुष्ट आलं की ते नातं संपून जातं. म्हणून नात्याच्या माणसानं दिलेलं दुःख हे अधिक जिव्हारी लागतं. म्हणून नाती ही हळुवारपणे लवचिकतेने सांभाळायची, जपायची असतात आणि त्यातूनच मग आपल्याला जगण्याची नवी उमेद आणि ताकद मिळत असते.
1: आता सामी मराठीतल्या युवाणी कार्यक्रमामध्ये श्रावणी प्रभुदेसाई यांचं नातीगोती या विषयावर भाषण ऐकलं. आता ऐकूया मराठीतील काही गाणी.

अर्चना खांडेपारकर यांच्या आवाजातील हे गाणं नुकतंच तुम्ही ऐकलं. आता ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजाने पुढील गाणं.

रामदास कामत यांच्या आवाजातून हे भावगीत होतं. वामन देशपांडे यांची रचना होती आणि संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आता ऐकूया पुढील गाणं.

मंगेश चौहान आणि आनंद जोशी यांच्या आवाजातून हे गाणं होतं आणि संगीत दिलं होतं अभिजित राणे यांनी. ऐकूया पुढील गाणं.

0: 5 वरां 58 मिनटां जायत आयिल्लीं आसात आनी आतां आयकुया मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगला की निकृश्ट जाल्ली जमीन पुनर्जिवीत करपाचे सरकाराचे प्रयत्न फक्त निसर्गाची सेवा करपा पुरतेच मर्यादित ना, तर ते मानवतेचे भविष्य सुरक्षित करपा प्रती आशिल्ली एक वचनबद्धताय आसा. गोयचे नामनेचे वरिष्ठ रंगकर्मी गायक पद्मश्री फावो जाल्ले पंडीत प्रसाद सावकार आयज संवसाराक अंतरले. तांच्या कुडीचेर फाल्यां निमणे संस्कार जातले. फाल्यां क्रांती दिसाच्या कार्यावळीत गोंय सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरीची नेमणूक पत्रां दितले अशे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी जाहीर केलां. दक्षिण गोयच्या फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था वर आयआयटी गोयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय आयज मंत्रिमंडळाच्या बसकेंत जाला अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबीत आशिल्ले गोवा महामार्ग कायदो विधेयक 2023 गोंय सरकारान फाटी घेतला. आयज अमेरिकेतल्या ह्युस्टनात जावपी गट के मॅचीत पोर्तुगाल डीआर कांगो आड खेळटले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आता ऐकूया फाल्या विद्रावच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत केळीर पडपी किडी ह्या विषयाचेर प्रसाद परब हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्यां सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत योग आणि मोठसाण ह्या विषयाचेर डॉक्टर सीताकांत कामत घाणेकार हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात. फाल्यां सकाळी 7:30 ऐकूंक मेळटली गोय क्रांती दिसा निमतान पवित्र मंगळार ह्या विषयाचेर डॉक्टर शकुंतला भरणे हांचे उलोवप.

समाचार प्रभात 8 वरांचेर 8 वरां जावन 15 मिनटांचेर मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश. चित्र संगीताची कार्यावळ 8 वरां जावन 50 मिनटांचेर आयकूंक रावात. 9 वरां जावन 30 मिनटांचेर मराठी गीतांची कार्यावळ आयकूंक मेळटली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत सदाशिव टिप्पणा मुळे हांचे शेनाय वादन आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 10 वरां जावन 30 मिनटांचेर आणि 11 वरां जावन 5 मिनटांचेर आयकूंक रावात गाता रही मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत गोय क्रांती दिसा निमतान संगीता उल्लास नायक हांणी दिल्ली माहिती फाल्यां दनपारां 12:05 आयकूंक रावात. आनी उपरांत 12:30 स्वरसंगम ही शास्त्रीय बायल संगीतकारांची कार्यावळ आसतली. ह्या कार्यावळीत संगीतकार आशा खाडिलकर, संगीतकार मिनाक्षी दास आनी संगीतकार विदुषी रसुलन बाई हांची गायन आयकूंक मेळटली. दनपारा कानळा वळा ही कातरांची कार्यावळ 1:05 आयकूंक रावात. सदाफुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ 1:40 आयकूंक मेळटली.

समाचार संध्या 8:45 न्यूज 8:09 9:00 स्पॉटलाइट 9:15 आयकूंक रावात कंट्री वाइट 9:30 इनसाइट्स 9:45 आयकूंक रावात आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ फाल्यां रातचे 10:00 आयकूंक मेळटली आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीतांची कार्यावळ आयकूंक रावात आणि इश्टानू 11:10 आमगेले हे तिसरे प्रसारण सोंपतले.

0: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घेयात.
1: इश्टानो, 6 वरां 15 मिनटां आनी 9 सेकंद जाल्ले आसात. आतां आयकुया शब्दुली ही कोंकणी.

बिंदी या वस त्यांच्या आवाजातल्या हे गीत निकतेच तुम्ही ऐकलंय. रचना आशिली उदय भेंब्रे हांची आणि संगीत आशिले मयुरेश वस्थांचे. आणि ह्या गीतातल्या नायची शब्दुल ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगाच सोपता.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. ती इंदोराक पावतली आनी उपरांत ब्रह्मकुमारी संस्थेन आयोजित केल्ल्या कार्यक्रमाक उपस्थित रावन बैत उलोवतली. 19 जूनाक पश्चिम बंगालातल्या कलायकुंडा हांगा वचपादी राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय सिकल सेल एनिमिया दिसा निमतान आयोजित कार्यक्रमांक उपस्थित रावतली. 21 जूनाक राष्ट्रपती मुर्मू जबलपुरात आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या कार्यक्रमात सहभागी जातली आनी राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दिक्षांत समारंभाक मुखेल सोयरी म्हणून वतली. पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगला की निकृष्ट जाल्ली जमीन पुनरुज्जीवीत करपाचे सरकाराचे प्रयत्न फक्त निसर्गाची सेवा करपापुरतेच मर्यादित नासून ते मानवतेचे भविष्य सुरक्षित करपाप्रती असलेली एक वचनबद्धताय आसा. नवी दिल्लीत वाळवंटीकरण आनी दुष्काळ रोखपाच्या जागतिक दिसा निमतान आयोजित कार्यावळीत ते उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 26 दशलक्ष हेक्टर निकृष्ट जमीन पुनरुज्जीवीत करपाचे उद्दिष्ट निश्चित केला आनी सरकार हे उद्दिष्ट साध्य करपाक सक्रियपणान काम करता अशें यादव हांणी नमूद केलें. शारांतल्या हुंवार उदकाचें वेवस्थापन करपाक रामसर थळां म्हळ्यार पांथळ सुवाती म्हत्वाची भूमिका निभायतात. तशेंच अतिरिक्त उदक साठवण क्षेत्रांचे डार्क झोन म्हणजे जंय भूजल पातळी अत्यंत खालावल्या अशा भागात रुपांतर जावपापासून रोखप आनी जमनीची सुपीकता टिकोवन दवरप हातूंतय ती मदत करता अशें मंत्र्यांनी अधोरेखीत केलें. नैसर्गिक शेतीचे म्हत्व अधोरेखीत करताना खासा करून डार्क झोन जावपाचो धोको आशिल्ल्या आनी जमनीची क्षारपणा वाढत आशिल्ल्या क्षेत्राच्या संदर्भात यादव हांणी म्हळें की युरिया आनी रासायनिक खतांच्या अतिवापरांत एक वाडटें संकट निर्माण जालां. हे दीर्घकालीन पर्यावरण शाश्वती बाबतूय गंभीर चिंता निर्माण करता अशें तांणी म्हळें.
1: पूरी तरीके से अपने मंत्रालय की प्रतिबद्धता, माननीय प्रधानमंत्री जी ने जो कॉप 2014 की दिल्ली डिक्लेरेशन के समय में करी थी कि हम 26 मिलियन हेक्टर को 2030 तक एक तरीके से रेस्टोरेशन का काम करेंगे. भारत सरकार अपने ग्रीन इंडिया मिशन में लगभग 1.7 लाख हेक्टर जमीन का कार्य हमने.
0: G7 फुडाऱ्यांनी जागतिक स्थिरता सुरक्षा सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारांक आळाबंद घालपाच्या प्रयत्नांचेर लक्ष केंद्रीत करपी खुबश्यो घोषणा स्विकारल्यात. आपल्या निवेदनात फुडाऱ्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्पाच्या फुडारपणाखाला अमेरिका आणि इराणामधी जाल्ल्या कबलातीचे स्वागत केले. फुडाऱ्यांनी ह्या कबलातीचे वर्णन प्रादेशिक तणाव कमी करपाची आणि इराणाक अण्वस्त्रां मेळपासयत रोखपाची एक संद अशें केलां. ताणी हॉर्मुझच्या समुद्रधुनीत सुरक्षित सागरी मार्गाच्या महत्वाचेरूय भर दिलो आनी प्रादेशिक सुरक्षा मजबूत करपाच्या उपाययोजनांक तेको दिला. दुसऱ्या एका घोषणेत G7 अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात कारवाय तीव्र करपाचे वचन दिले आनी ताचे वर्णन राष्ट्र सुरक्षा भौशीक भलायकी आनी आर्थिक स्थिरती खातीर वाडटो धोको अशें केला. भागीदार देश ब्राझील आनी दक्षिण कोरियानूय ह्या उपक्रमांक तेको दिला. सरदार इंदरजीत सिंग सिद्धू हे एक माजी भारतीय पोलीस अधिकारी आनी समाजसेवक. ते पोलीस दळातले निवृत्त उपमहानिरीक्षक म्हळ्यार DIG असून चंदीगडात भौशीक सुवातो स्वतःहून स्वच्छ करपाच्या दीर्घकाळाच्या तांणी चलयल्ल्या नागरी स्वच्छता मोहिमे खातीर तांची वळख आसा. तांच्या ह्याच सेवेचो गौरव म्हणून अनुवर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री तांकां फावो जाला.
2: About 5 or 6 centuries ago, emphasizing the need to keep the environment clean, Guru Nanak ji had said that the air is akin to your teacher, water is no less than your father, and the earth is your mother. So there can't be anyone more uncouth than the one who makes the earth untidy. To litter is shameful. To clean is an act of pride. Surprisingly, people don't shy away from cleaning and not littering.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा नवी दिल्लीत आयोजित एका खासा कार्यावळीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमार 2400 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ वितरित करतले. प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयान दिल्ल्या माहितीप्रमाण हे वितरण केंद्र सरकाराच्या रोजगार संबंधित प्रोत्साहन येवजणेच्या अंमलबजावणीतलो एक महत्वपूर्ण पावणो. ह्या योजनेचो उद्देश रोजगाराच्या निर्मितीक गती दिवप, रोजगाराचे औपचारीकरण करपाक प्रोत्साहन दिवप आनी सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढोवप अशें आसा. आयज अमेरिकेतल्या ह्युस्टनात जावपी गट के मॅचीत पोर्तुगाल DR कांगो आड खेळटले. ताचे आदी आयज ऑस्ट्रियान जॉर्डनाक 3-1 अशी मात करून 36 वर्सांतली पहिली विश्वचषक मॅच जिखली. दुसऱ्या मॅचीत नॉर्वेन पहिल्या गटातल्या सलामीच्या सामन्यात इराकाचो 4-1 असो पराभव केलो. भारतीय हवामान खात्यान दर्यादेग आंध्र प्रदेश अस्तंत बंगाल कोकण गोंय आनी ओडिशा हांगा आयज हवामान उष्ण आनी दमट उरपाची शक्यता आसा अशें सांगलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40

0: इष्टानो आता स वरांजावन 35 मिनटां जाल्लीं आसात. ऑन द इव्ह ऑफ 12 इयर्स ऑफ मोदी गव्हर्मेंट द इवॉल्व्हिंग ट्युरिझम लँडस्केप ऑफ गोवा ही कार्यावळ आता ऐकूया.
1: गोंय बदलता तशेंच गोंयच्या पर्यटनांत लेगीत बदल जाल्यात. सन सँड अँड सीच्या मुखार वचून गोंयात आता इको ट्युरिझम, वेलनेस ट्युरिझम, स्पिरिच्युअल, स्पोर्ट्स तशेंच हेर तरेच्या पर्यटनान नेट धरला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला गोंयातल्या भाजपा सरकारान आंतरराष्ट्रीय मळार पर्यटना खातीर आशिल्ल्या आमच्या माणकुल्या गोंयाची कशा पद्दतीन उदरगत केल्या, तातूंत नवेपण खाशेलेपण कितें हाडला आनी फुडारांत गोंय पर्यटनाचो प्रवास कसो आसतलो हे विशीं आमी आयज ही गोंयच्या पर्यटनाचो नियाळ घेवपी खासा कार्यावळ घडोवन हाडल्या. नमस्कार गोंयकारांनो, हांव रश्मी नरसे जोसलकर तुमकां ह्या खाशेल्या कार्यावळींत येवकार दिता. आयज आमच्या स्टुडिओंत आसात ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया गोवा चॅप्टराचे पास्ट चॅरमॅन तशेंच ट्रॅव्हल अँड ट्युरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे आदले अध्यक्ष आनी ट्रॅव्हल अँड ट्युरिझम कमिटी गोवा चेंबर ऑफ कॉमर्साचे चॅरमॅन निलेश शाह सर. सर, तुमकां येवकार.
2: थँक्यू.
1: सर, म्हजो तुमकां पयलो प्रस्न आसा की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 12 वर्सांच्या काळांत केंद्र सरकाराच्या धोरणाचो गोंयच्या पर्यटनाच्या उदरगतीच्या बाबतीन कशा पद्दतीन परिणाम झाला कसो तुमकां दिसता?
2: एक्च्युली 12 वर्सां म्हणजे इट इज लाईक मोर दॅन अ डिकेड आणि गोवा हॅज प्रोग्रेस नो डाऊट आणि त्याचे विकास म्हणतलो आल्यार इट हॅज डेव्हलप क्वाईट अ बीट इन सेन्स की पहिली जे टुरिस्ट जे येताले त्याच्या पट्टीने इन्क्रीज खूप झाला. पहिली लगभग 20-30 लाखांचं जाताले 2012-13, मागीर आता ते ऑलमोस्ट 1 कोटी वयर पावला जे टुरिस्ट येतात तिथून डॉमेस्टिक इंटरनॅशनल दोन्ही धरून. सो ओव्हरऑल टुरिझमा खातीर जे ओव्हरऑल बेनिफिट झाला दॅट इज अ इमेन्स बेनिफिट आणि ओव्हरऑल किती झाला इंडियाचा जो इमेज असलो नी दॅट इज इम्प्रूव्ह ड्रास्टिकली. सो आता पहिली इंडियन पासपोर्ट म्हणजे इट वॉज नॉट दॅट पॉवरफुल पासपोर्ट. आज इंडियन धरलो म्हणजे खंय गेलो विजा खातीर गेलो की भोवपाक गेलो तर इंडियन्स म्हणजे ते एकाच्या एक आमकां अभिमानानी लोक पळयता की इंडिया म्हणजे एक जो प्रगती देश जातलो थोड्या वर्सांनी आणि त्यांचे लोक असतात ते इट्स क्वाईट हॉस्पिटॅलिटी आणि इट इज ओव्हरऑल इमेज बिल्डिंग जे म्हणता दॅट मोदी सरकारने येऊन इंडियाचे आणि गोंयचे ओव्हरऑल खूप वाढलं त्याच्या खातीर.
1: सो फाटल्या दशकभराचा जर आम्ही निळा घेत जाल्यार गोयच्या मुळाव्या साधन सुविधाच्या बाबतीत गोयात महत्वाची गुंतवणूक झाल्या. मागीर हाचे मूल्यमापन करपाक गेल्यार केंद्र सरकाराक लागून खंयच्या प्रकल्पाचेर खास करून टुरिझम अँड कनेक्टिव्हिटीचो बरो परिणाम झाला कसे तुमकां दिसता?
2: बेसिकली कितें आसा, गोवा एक धाकटे स्टेट कंपेर्ड टू एनी अदर स्टेट इन इंडिया. सो ताका सेंट्रलाची जे रिक्वायरमेंट जी हेल्प आसता दॅट इज बीन व्हेरी गुड. आता तुम्ही पळयतले जाल्यार अंडर पीपीपी आमी ते मोपा एअरपोर्ट जे आयला आफ्टर मोपा एअरपोर्ट कमिंग इन ताका ऑलरेडी जे टुरिस्ट जे आसा ते जे एअरपोर्टार ते खूप वाढला. आता दोन्ही एअरपोर्ट धरून वी गेट ऑलमोस्ट मोर दॅन 40-50 लॅक्स टुरिस्ट. पहिली फक्त दाबोलीम असताना ते अराउंड 30-35 असतात, ऑलरेडी 15-20 लाख टुरिस्ट वाढले. त्याच्या उपरांत मेन म्हणजे किती झाला तर पहिली ताका जे आमचे पहिलीचे ओल्ड जे एअरपोर्ट दाबोलीम असा त्याका नॉटेम असले दॅट इज नो टायमिंग असले बिंग अ नेव्हल बेस सकाळी 8 ते 12:30-1 पर्यंत त्यांना फ्लाईट ऑपरेट करपाक मेळनासली. आता ते आफ्टर मोपा कमिंग ते राऊंड द इयर झाले आणि स्लॉट्सही खूप ओपन झाले, ते एअरपोर्टही वाढले असा म्हणून ऑलमोस्ट आमचे कडल्यान अराऊंड 18-19 स्टेट कनेक्टिव्हिटी असा गोयां खातीर. सो बेसिकली दॅट इज अ बीग अचिव्हमेंट. लाईक पहिली आमकां इंदोर झाले, भोपाळ झाले, मागीर तुमचे भुवनेश्वर, कलकत्ता, तुमचे कॅलिकट, कोचीन, ऑफकोर्स ते मेट्रोचे असलेच पहिली बेंगलोर ते असले पण त्याची फ्रिक्वन्सी वाढली त्याच्या खातीर टुरिस्टचो जो हो असतो मल्टिप्लाय इफेक्ट तो बरो वाढला त्याच्या खातीर. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज दॅट एअरपोर्ट हॅज प्लेड अ मेजर रोल. आफ्टर एअरपोर्ट कमिंग इन द कनेक्टिव्हिटी ऑल्सो ते हे जाऊन वाढला आणि आता जो बायपास जातलो त्याच्या खातीर नॉर्थ आणि साऊथ सिमलेस कनेक्टिव्हिटी जातली त्याच्या खातीर ओव्हरऑल बेनिफिट खूप जातो एज फॉर इन्फ्रास्ट्रक्चर कन्सर्न. तशेंच आमचो अटल सेतू जो आयला दॅट इज ऑल्सो हेल्प इन बीग वे. तसोच जुवारी ब्रिज जो आयला त्याच्या खातीर जे कनेक्टिव्हिटी आता पांगाच्यान तुम्ही वास्को येतला 30 मिनटां

पावता पणजीच्यान. सिमिलरली इफ यू मडगांव वयतले जाल्यार 40-45 मिनट्सान पावता. म्हापसा ब्रिज जातकूच 15-20 मिनटान पावतले, म्हापसा पावतले. सो वीथ दॅट वॉट हॅपन्स, कनेक्टिविटी जातकूच ऑटोमॅटिकली लोक जे ट्युरिस्ट जे येतात ते एका डेस्टिनेशनार सोडून ते स्प्रेड आउट जातले सगळीकडे, दे वील गो टू डिफरंट प्लेसीस, विच वील हेल्प ओवरऑल बुस्टिंग द इकॉनॉमी. सो आय थिंक द इन्फ्रास्ट्रक्चर प्लेज अ मेजर रोल. आणि त्याच्या खातीर कितें जातलं, जे लोक जे आता 3-4 दीस जातात, त्यांचे जे ओवरऑल स्टे जो कॅपेसिटी असतो ते वाढयतले इन डेज टू कम. सो आय थिंक ओवरऑल द इन्फ्रास्ट्रक्चर हॅज प्लेड अ मेजर रोल विथ द गुड कनेक्टिव्हिटी, गुड रोड्स, एअरपोर्ट मोपा ऑफकोर्स, आणि इवन दाबोलीम एअरपोर्ट जो असा थंय त्यांच्यानी कॅपेसिटी वाढयला आणि त्याचे एक्सपान्शन चालू असा, थंय त्यांच्यानी 450-500 कोटी मोडला, विच हेल्प्स ओवरऑल द बेटर फॅसिलिटी फॉर द टुरिस्ट, डॉमेस्टिक असो की इंटरनॅशनल असो. आणि एक द फॅसिलिटी क्रिएट

0: टुरिस्ट डॉमेस्टिक असो की इंटरनॅशनल असो आणि एक द फॅसिलिटी क्रिएट झाली तर ऑटोमॅटिकली टुरिस्ट विल फ्लो आणि आयच्या किती आला लोक पॉईंट टू पॉईंट ट्रॅव्हल. सो विथ दिस कनेक्टिव्हिटी आय थिंक डेफिनेटली दिस इन्फ्रास्ट्रक्चर हेल्प्स गोवा इन बिग वे अँड इट विल बी कंटिन्युअस इन द सस्टेनेबिलिटी ऑफ टुरिझम इंडस्ट्री इन गोवा.
1: ओके, आम्ही सदीच म्हणतात की गोय म्हटलं सन सँड अँड सी, पण आता वेगवेगळे पहिलू गोय पर्यटनाचे मुखार येतात, वेलनेस टुरिझम, इको टुरिझम जसे आम्ही इंट्रोडक्शनात म्हटले. सर, तुमकां खंयच्या मळार चड स्कोप आसा को दिसता या बाबतीन?
0: बेसिकली आमी अंडरस्टँड करपाक जाय, जे टुरिस्ट गोंयांत येता ते आतां तुमी म्हणल्या तशे सी सन अँड सँड, सो दॅट इज अवर कोर, सो वी कॅनॉट डेव्हिएट फ्रॉम अवर कोर, सो ते उरपाकूच जाय. आतां जे हांवें मदीं म्हणलें जशे टुरिस्ट जसो गोंयांत पावता तसो आतां सपोज ते 4 डेजाक येतात, 3 रातीक येतात, तो 4 राती कशी करपाची, 5 राती कशी करपाची, थंय हे जे आमी म्हणटा की वेलनेस टुरिझम आसूनी की स्पिरिच्युअल टुरिझम आसूनी, दॅट वी कॅन एड टू अवर प्रोडक्ट आणि सस्टेन ते मातशे ते जो स्टे असा तो वाढू शकता. सो आय थिंक दॅट कॅन प्ले अ मेजर रोल विथ इन्क्रीजिंग. अँड सेकंडली मेन म्हणजे किती आता आमचे जे बीच इज एरिया जे असा ते खूप कंजेस्ट झाला, सो टू इज आउट द कंजेशन, स्प्रेड आउट करपाक आणि बिचारूच येतले असे ना. आम्ही गोयात येतकूच आमकां आणि किती वेगळे करतल्यालाही असा आमकां स्कोप असा. सो एडवेंचर टुरिझमूय करपाक जाय जाल्यार असा आमकां फॅसिलिटी. आमकां सपोज वेलनेस करपाक जाय, वीच इज कमींग अप ऑफकोर्स इन बीग वे, ते असा. आणि किती झालं आफ्टर कोविड तुम्ही पळयला न्ही, तर पीपल आर कमींग टू गोवा फॉर वर्केशन ऑल्सो. सो फक्त हांगा हॉलिडे कोण येणार, ते महिनो एक महिनो ते वर्क फ्रॉम होम इज बिकम अ न्यू ट्रेंड, स्पेशली विथ द आयटी सेक्टर. सो पीपल आर कमींग टू गोवा, दे स्टे इन द स्मॉल विलेजीस आणि थंयच्यान ते घरा कडल्यान काम करता, मागीर ते बिचार कॅफेन वसून ते कामां करता आणि दे एन्जॉय गोवा हॉस्पिटॅलिटी अँड गोवा नेचर एज सच. सो आय थिंक देर इज लॉट ऑफ ट्रिमेंडस स्कोप एज फार एज अदर एव्हेन्यूज ऑफ टुरिझम इज कन्सर्न गोवा. अगेन आय कम टू वन पॉईंट, ऑल दिस इज रिक्वायर्ड टू सस्टेन टुरिझम इंडस्ट्री इन गोवा.
1: सर, माझा तुमचा नेक्स्ट प्रश्न असा की केंद्र सरकारान व्यवसाय करपाक डिजिटल गव्हर्नन्सचेर भर दिला, या उपक्रमाचा गोयच्या पर्यटनाक आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राक कसा फायदा जातो?
0: बेसिकली डिजिटल जसं झालंय, वॉट हॅपन्स किती तुम्ही आज नवे एंट्रन्स जो कोण असा इंडस्ट्रीन त्याला इट बिकम्स व्हेरी इझी टू स्टार्ट द इंडस्ट्री. सो वॉट इज हॅपन आफ्टर कोविड, लोकल गव्हर्नमेंट केम विथ द पॉलिसी की रजिस्ट्रेशन ऑफ टुरिझम हॅज बिकम व्हेरी सिम्पल. सो यू कॅन स्टार्ट एनी बिझनेस अँड प्रोव्हाइड ऑल द अदर डॉक्युमेंट्स एक्सेप्ट इफ यू हॅव युअर प्रॉपर सेल डीड ऑर युअर प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द म्युन्सिपॅलिटी ऑर पंचायत लायसन्स, यू कॅन स्टार्ट द बिझनेस. अँड अदर रिक्वायरमेंट ऑफ लायसन्सेस लाईक युअर पोल्युशन असूनी, एफडीए असूनी, ती कॅन बी ऑप्टेन विद इन 1 year ऑफ द ऑपरेशन. सो वॉट हॅपन्स यू आर नॉट स्टक अप इन दॅट चक्रव्यू की माझा हे जाणार मा बिझनेस चालू करू शकत. सो दॅट हेल्प बिग वे. अगेन वेन वी टॉकिंग डिजिटलायझेशन, इट हॅज हेल्प बिग वे अक्रॉस ऑल द इंडस्ट्री. आता पहिली किती असं क्रेडिट कार्ड वॉज ओनली वे ऑफ डिजिटल, नाव विथ द क्यूआर कोड कोणी आम्ही मार्केटात गेलो भाजीवालो क्यूआर कोड घेता. सो वेरएव्हर यू गो इट इज इझी टू मेक द मोड ऑफ पेमेंट. सो त्याच्या कारण किती झालं की कस्टमर कोणी असलो, आता सपोज बॉम्बेच्यान तो किती बुक करता गोव्यान हॉटेला खातीर आणि इट इज नॉट एक्सेप्टिंग क्रेडिट कार्ड, त्यांनी क्यूआर कोड धाडलो त्याचे बुकिंग, त्याला पेमेंट हांगा पावता, तो आपले डिजिटल पेमेंट करता, इट हेल्प्स हिम इन टू गेटिंग हिज पेमेंट इमिजिएटली आणि त्याचे कन्फर्मेशनूय जाता, तो कन्फर्मेशन डिजिटल त्याला कन्फर्मेशन धाडटा विच इज एक्सेप्टेड अक्रॉस. अलॉंग विथ दीस वॉट इज हॅपन, देर आर मेनी वर्टिकल्स हॅव ओपन वेर इन इट इज अ टेक बेस्ड कन्फर्मेशन ऑर वे ऑफ डुईंग बिझनेस. सो इफ यू हॅव द बिग बिग जे कंपनी असा पोर्टल्स असा एमएमटी असूनी की यात्रा असूनी तशी एक कंपनी खूप झाला वेर इन कस्टमर एक्सेसिबिलिटी इज बिकम इझियर बिकॉज ऑफ डिजिटलायझेशन. अँड विथ दिस डिजिटलायझेशन वॉट इज हॅपन, द कस्टमर बेस हॅज इन्क्रीज्ड अँड कस्टमर इज नॉट स्टिक टू ओनली वन पर्टिक्युलर थिंग की हांवें अशेंच धंदो हांगातूनच कन्फर्मेशन मेळ्ळें, यू कॅन यूज एनी मोड ऑफ बुकींग अँड कम टू गोवा ऑर टू ट्रॅव्हल एनीवेअर इन द वर्ल्ड. सो आय थिंक डिजिटलायझेशन हॅज प्लेड अ बिग रोल into what you call making travel more simpler, and especially the air travel, it has become like a commodity today. Earlier it was a luxury. Because of digitalization, it has become like a commodity. Anybody can just, like तुम्ही मार्केटात कसे किती हाडपाक वयता तशेंच यू कॅन जस्ट गो अँड यू कॅन जस्ट ट्रॅव्हल व्हेरी इझिली बाय मेकिंग द पेमेंट ऑर बुकिंग द टिकेट, मेकिंग द पेमेंट अँड ट्रॅव्हल. आय थिंक सो डिजिटलायझेशन हॅज अ बिग रोल टू प्ले अँड विथ एआय कमिंग इन आय थिंक इट इज इंडस्ट्री इज इव्हॉल्विंग, इट विल इव्हॉल्व फर्दर. ऑफकोर्स देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस बिकॉज ऑफ एआय कमिंग इन, की तुमका जे वे पीपल आर डुईंग बिजनेस दॅट

0: will change. So people who are good in technology or who are ahead of their time will prosper more, and I think the opportunities also will increase in this.
1: गोय सदीच पर्यटनाचे केंद्र ठरलं, खास करून संसारिक पावण्यात. सो अशा वेळार सर, आयज गोयच्या सरकारान क्वालिटी क्वांटिटी खंयच्या बाबतीत चड महत्व दिवपाची गरज आसा?
0: सी बेसिकली आमी जेन्ना आमी क्वालिटी म्हणटा आणि क्वांटिटी म्हणटा, आता आमचे जे गोयान आमी म्हणटा की टुरिझम वाढपाक जाय, टुरिझम वाढटले कशे, क्वांटिटी वाढल्यार टुरिझम वाढटले. सो बेसिकली किती असा की व्हॉट वी नीड टू चेंज अवर फोकस, दॅट वी डोंट वॉन्ट मास टुरिझम इज वन थिंग, बट व्हॉट वी वॉन्ट इज वेल बिहेव टुरिस्ट.
1: बरोबर.
0: सो बेसिकली किती असा, आमचा जो फोकस जो असा, तो इट हॅज टू बी टुवर्ड्स दॅट बिहेवियर ऑफ द टुरिस्ट. वी वॉन्ट विच आर वेल बिहेव टुरिस्ट, वी विल फॉलो द रूल ऑफ लॉ, we will follow the governance required to rule the state, like maybe parking aso, ki rasta gaadi chalo paso, ki hotel and check in jato tanje behavior aso ni, ki their behavior towards tourists, or for that matter locals behavior towards tourists. So I think all those things are very required, and I think this can go in long way into the sustainability of tourism industry in Goa. So of course we require a quality tourist, and we require tourists which will be spend more time into Goa. So once you spend more time into Goa, automatically you'll spend it will help economy overall. So that's where we talk about kamki. Always we say foreign tourist kidak jay. So foreign tourist yacha khatir jay, to ek tar ki asa ek mix ki asa culture aslo, it helps overall tourism spectrum. Of any tourist destination. Along with that, what happens is when foreign tourists comes, they come for longer time. So they are coming to explore Goa, they are coming to explore India. So when they come to Goa also, then they stay as well, minimum 8 days, 9 days. Well, domestic to the 3 days, 4 days asta. And Indian eto koi to explore the other part of India also. So overall it helps tourist destination as a whole, and biggest plus is they bring in foreign exchange. And they become a ambassador of India when they are travel when they go abroad. So I think that helps in promoting tourism per se. So with the good experience, I think it can help big way into attracting more foreign tourists into Goa and India per se. And domestic tourists also, they are coming in and they will come, but what we require is that, you know, they have to, because what we are seeing these days, there is a lot of conflict between tourist and local, and this phenomena is not restricted to India or Goa only. Even if you go in Paris, इवन तुम्ही पॅरिसात पावले आला की तुम्ही हांगा गेले इटली गेले, थंय तो कॉन्फ्लिक्ट असाच टुरिस्टाचो आणि लोकल्सचो. सो देर इज व्हेरी थीन लाईन. कित्याक आता समटाईम्स किती आता ते जे लोकल्स असतात ते बेजार जातात टुरिस्ट, बिकॉज दे डोंट बिहेव प्रॉपरली ना, गर्दी खूप जाता म्हणून. सो आय थिंक दॅट नीड्स टू बी ॲड्रेस, आणि ते केल्या आय थिंक एक थिंग आम्ही अंडरस्टँड करपा जाय की टुरिझम इज अ मेन इंडस्ट्री ऑफ गोवा, हायस्ट एम्प्लॉयर ऑल्सो तुम्ही पळयतले जाल्यार आमचे टुरिझम इंडस्ट्रीज आसा गोंयांत. बिकॉज मायनिंग इज एज गुड एज स्टँड स्टील, आणि आमचे बाकीचे वी आर नॉट इंडस्ट्रियल स्टेट, बिकॉज बिंग धाकटे स्टेट असतोकच वी हॅव टू फोकस ऑन द इंडस्ट्री विच इज अ मोर पोल्युशन फ्री, आणि विच इज अ टुरिझम इज मोर फ्रेंडली टुवर्ड्स दॅट. अँड आय थिंक त्याच्या खातीर टुरिझमचे आमचो फोकस जो असा तो आमचो रावचो, आणि बेसिकली जे आमचे जे कॉन्फ्लिक्ट्स असा ते रिड्यूस करपाक जाय, विच विल हेल्प इन अगेन परत परत तोच येता शब्द तो सस्टेनेबिलिटी, विच इज नीड ऑफ आर, आणि किती सस्टेन जातकच लोकांक चढ एम्प्लॉयमेंट येतले लोकांचो. गोयचे भुरगे बाहेर जे वयतात ते ब्रेन ड्रेन जे म्हणतात आम्ही ते स्टॉप जातले, आणि ते हांगात राहून ते प्रॉस्पर जातले.
1: सर, माझो तुमका फुडलो प्रश्न असा की गोयच्या पर्यटन थळांचो प्रचार करपाक स्वदेश दर्शन आणि प्रसाद ह्या मुखेल योजनांचो गोय पर्यटनांक कसो तेको मेळा?
0: स्वदेश दर्शन आणि जे प्रसाद जे म्हणतात, दॅट इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम. ते गोयांक जे हेरिटेज जी असा, की जुनी स्थळां असा, की नवे स्ट्रक्चर नवे किती पर्यटनाचे किती आम्ही फेसिलिटी करतलो, आला ते सेंट्रल गव्हर्नमेंटची जे स्कीम असा, इट हॅज हेल्प खूप केला गोयां खातीर. टू बी प्रिसाईस, आता तुम्ही आम्ही जी ओल्ड आमचे आता हे झाले ओल्ड गोवा चर्च असा, त्याचे जे रिनोव्हेशन असले, दॅट इज कम अंडर प्रसादा खातीर त्यांच्यानी रिनोव्हेट केला. स्वदेश दर्शना खातीर प्रमोशन थ्रू आउट इंडिया चालू असता, की हाव गोवा

0: एज अ डेस्टिनेशन जे आसा ते वीच वील हेल्प विजीट मोर टुरिस्ट इन टू गोवा. लॉट ऑफ हेरिटेज साइट जे आसा ते तेंच्यानी कितें म्हणटा रिनोवेट केला प्रसाद स्कीम आनी लॉट ऑफ देवळां जी आसा जी जुनी देवळां आसतली ती पण तेंच्यानी रिस्टोर केला वीच हेल्प्स इन टू प्रिजर्विंग द ओवरऑल आर्किटेक्चर एन्ड जे आमचे जे ओल्ड जे ट्रेडिशन आसा इन टू गोवा एन्ड अलोंग वीथ दॅट ऑल्सो कितें जाता ते नवे नवे आतां परवरी तुमचे हे येता टाउन स्क्वेअर म्हण येता दॅट इज ऑल्सो अंडर टुरिजम स्कीम. तशेंच टुरिजम भवनाच्या समोर कन्वेन्शन सेंटर येवपाचे आसात 1300-1400 दॅट इज ऑल्सो अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम. सो ऑल दीस स्कीम्स एकदा एक्च्युली जेन्ना इम्प्लिमेंट जातली आय थिंक इट वील हेल्प गोवा इन बीग वे इन टू मायस टुरिजम स्पेशली जे कन्वेन्शन सेंटर जे म्हणतात ते आयले आय थिंक दॅट वील हेल्प गोवा इन टू सस्टेनिंग राऊंड द इयर टुरिजम इन टू गोवा.
1: सर आणि सदीच आम्ही म्हणतात की आमचे गोय हे पर्यटन केंद्र पण आता ओवरऑल आम्ही पळय जाल्यार दुसरी राज्या कम्पीट करपाक लागल्या दुसरे देशूय कम्पीट करपाक लागल्या अशा परिस्थितीन वर्सभर गोय हे पर्यटन केंद्र आसचे म्हणून सरकारान कितें करपाची गरज आसा ते कशा पद्दतीन तिगोवन उरतले.
0: मेन थिंग आमी एक तकलेन आमच्या सगळ्यांनी आसपाक जाय की गोवा इज अ ब्रँड बाय इटसेल्फ. आता तुम्ही खंयी गेले इंडियनूय गेले खंय गोवा म्हणटकूच त्यांना एक वेगळो पिक्चर येता. सिमिलरली भायरूय खंय गेले गोवा म्हणटकूच एक वेगळो पिक्चर. सो गोवा एज अ ब्रँड वील रिमेन इट एज अ सी सन एन्ड सँड जे म्हणटा आनी ओवरऑल जे आमचे लोक जे आसा दे आर व्हेरी हॉस्पिटेबल एन्ड इफ यू सी गोवन खंय गेले जाल्यार दे आर देर इन हॉस्पिटेलिटी इंडस्ट्री स्पेशली तुम्ही क्रूज इंडस्ट्रीन गेले भायर खंय तर गोवन्स आर देर राईट फ्रॉम सर्विंग टू किचन टू इंजिनियरिंग डिपार्टमेंट खंयू असले तर गोवन्स आसा सगळीकडे. सो गोवा एज अ ब्रँड हॅज अ युनिकनेस वीच हॅज टू बी रिटेन वीच इंडस्ट्रीज मागता म्हाका 30 वर्सां प्लस जाली इंडस्ट्रीन हांव जेन्नाच्यान आयला तेन्नाच्यान हांव हे आयकता कदाचित आनी एक सोल्युशन काडपाक जाय डिजिटलायजेशन करपाक जाय. आमी वेन वी आर टॉकिंग अबाउट डिजिटलायजेशन ऑफ टुरिजम इंडस्ट्री आय थिंक मेन फोकस ऑफ डिजिटलायजेशन राईट नाव रिक्वायर्ड इज इन द ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आनी ती केली जाल्यार मार्क माय वर्ड्स द गोवा वील फ्लरीश आनी लोकांक आनी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी खूप येतली. तर आय थिंक एप बेस्ड टॅक्सी जे म्हणटा आम्ही की तुमकां जाय तशें वॉट एवर नेम तुमकां जाय पण वेर इन द सगळे स्टँडर्डायज जाले आय थिंक इट वील हेल्प ओवरऑल सस्टेनेबिलिटी अँड इमेज जो गोवाचो आसा जो केन्ना केन्ना बिटींग घेता बिकॉज ऑफ द ट्रान्सपोर्ट तो इम्प्रूव जातलो इन बीग वे. सो आय थिंक वी नीड टू फोकस ऑन दीस की एरियाज एक ट्रान्सपोर्ट झालो एक गार्बेज झालो एक सिवेज झालो आय थिंक हे तीन आम्ही सपोज सारखे मॅनेज केले आय थिंक गोवा एज अ ब्रँड त्यांना आणि फाटी पोवची गरज ना गोवा वील प्रॉस्पर अँड सस्टेनेबिलिटी. आणि वेन वी टॉक अबाउट नेबर्स कम्पिटिंग ऑर कंट्रीज कम्पिटिंग आय थिंक एक तुम्ही लक्षात ठेवा की गोवा हॅज इट्स ओन चार्म. गोवा आम्ही म्हणता केन्ना हॉटेलाचे रेट चढ असा फ्लाईटी रेट असा तरी गोवा लोक येतात बिकॉज ऑफ इट्स ब्रँड व्हॅल्यू अँड बिकॉज ऑफ द गोवा वॉट जे ऑफर करता टुरिस्टा दॅट युनिकनेस दॅट वील रिमेन हियर टू स्टे.
1: एक टुरिझम इंडस्ट्रीतले स्टेक होल्डर म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जर 12 वर्षांचो कार्यकाळ पळयलो जाल्यार तातून गोयचो पर्यटन कसो फुल्ला कसो दिसता तुमकां.
0: बेसिकली टुरिझमा खातीर जे मेन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आम्ही म्हणतात वी आर टॉकिंग अबाउट मोपा एअरपोर्ट विच इज अंडर पीपीपी ऑफकोर्स बट ते पॉसिबल नसले विदाउट सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्प. तसेच फ्रॉम एअरपोर्ट तो जे हायवे जे कनेक्ट केला टुवर्ड्स नॉर्थ गोवा कनेक्टिंग साऊथ आय थिंक दॅट प्लेज अ मेजर रोल. थर्डली जो जुवारी ब्रिज जो झाला विच हेल्प्स ओवरऑल द कनेक्टिव्हिटी नॉर्थ टू साऊथ विच इज इन अ बीग वे. तसोच काणकोणाचो जो हायवे झाला तो काणकोण पण वयतले जाल्यार तुम्ही इट इज अ ग्रेट प्लेस टू कनेक्ट नॉर्थ टू साऊथ. फोर्थली बीच साईड सगळीकडे त्यांच्यानी इन्फ्रास्ट्रक्चर जे क्रिएट केला इट मे बी टॉयलेट्स असूनी चेंजिंग रूम असूनी ऑफकोर्स त्यांनी वेल मेंटेन जावपाक जाय बट जे केला ते आय थिंक दॅट हेल्प्स ओवरऑल टुरिझम इंडस्ट्री पर से. एक गोवाक जी हे जे आसा कितें म्हणटा पंतप्रधानाक जी गोवाची जी आपुलकी आसा त्याच्या खातीर गोवा इज ऑलवेज देअर इन लायमलाईट इट इज इन इज हार्ट आणि कितें स्कीम इज आली कितें आली तर गोवा कितें प्रोजेक्ट घेऊन गेले गव्हर्नमेंट त्यांच्या कडे की असे कसे करपा जाय. आय थिंक दे ब्लाइंडली दे इट इज सपोर्टेड आणि इट इज अ गुड फॉर गोवा दॅट वी हॅव अ गव्हर्नमेंट एट सेंटर जे गोवाक एक स्पेशल कॉर्नर.

0: आसा वीच हेल्प्स ओवरऑल क्रिएटींग इन्फ्रास्ट्रक्चर बट ते आमचेर आसा की आमी कशे ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा ते आमी लोकल्सा खातीर यूज करतले आनी ट्युरिस्टा खातीर जे आमी वापरतले टू जनरेट मोर बेटर इनकम फॉर सगळे गोंयकारा खातीर सो आय थिंक दॅट फोकस शूड बी देअर ऑन दॅट एरिया.
1: सर म्हाजो तुमकां फुडलो प्रश्न आसा की क्रूज पर्यटन हो एक मुखेल विभाग म्हण उदेला. केंद्र सरकाराच्या आदारान गोयची क्रूज आणि दर्यादेग पर्यटनाची ताक वाढोवपाक कशी मदत झाल्या?
0: बेसिकली आता जे एमपीटी मामागा पोर्ट ट्रस्ट आसा वी आर ब्लेस्ड गोवा ते आमचो नॅचरल हार्बर आसा तो सो इंटरनॅशनल जी क्रूज जी येता ती थंयच्यान पास जाता. वेन वी टॉक ऑफ क्रूज टर्मिनल ते आता एका दिसा खातीर ते सकाळी वयता येता आनी सांजचे जे परत वयता. सो आता ज्यांचे जो टर्मिनल केला वीच इज हेल्प इन टू गेटिंग टुरिस्ट बट आय थिंक ताका मेन ते मोर स्ट्रीमलाइन करपाक जाय. अगर ते केले जाल्यार आय थिंक लॉट ऑफ इंटरनॅशनल टुरिस्ट जे येतात क्रूज टुरिस्ट वीच इज अ मेजर जे हाय एंड टुरिस्ट जे असतात सिनियर सिटीजन जे असतात जे स्पेंडींग कॅपेसिटी असतात ते टुरिस्ट क्रूज टुरिझमाक यूज करतात. क्रूज एज अ वे ऑफ ट्रॅव्हल आय थिंक इट कॅन गो लाँग वे इन टू गेटिंग मोर टुरिस्ट वीच वील नॉट कंजेस्ट आमचे हे जावचे ना रोड्स बीन आणि इट वील हेल्प ओवरऑल इकॉनॉमी आमची दुकानां असूनी रेस्टॉरंट असूनी की फॉर दॅट मॅटर ट्रान्सपोर्टेशन असून ते सगळे बिग हेल्प करू शकता. आणि एमपीटीन केला फॅसिलिटी बट आणि इम्प्रूव्ह करतकूच आणि मेन ते पब्लिसिटी सारखी केला की ही फॅसिलिटी असा अवेलेबल आणि तुमका काय प्रॉब्लेम जावचो ना तर मोर अँड मोर क्रूज टुरिझम कॅन कम इन टू गोवा.
1: सर केंद्र सरकारान शाश्वत आणि पर्यावरण संवर्धनाक महत्व दिला बरोबर सो गोयच्या पर्यटनाच्या उदरगतीच्या बाबतीत हे मुद्दे कसे महत्वाचे ठरतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करताना पर्यावरण सांभाळून पर्यटन कसे करपाचे?
0: तेच आम्ही पहिली म्हणतात की आमचे ते पर्यावरण खातीर मेन आता आम्ही खंय पळयता गोयात की सगळे लहान लहान खातीर लोक उपोस करतात रिझन बिंग बिकॉज ऑफ द पर्यावरणा खातीर. सो मेन थिंग किती असा सस्टेनेबिलिटी ऑफ द डेस्टिनेशन खातीर आमी एक कॅरिंग कॅपेसिटी करपाक जाय की हांगा इतके टुरिस्ट असू शकता आणि इन्फ्रास्ट्रक्चर जो असता इट कॅनॉट बी अ कॉन्क्रीट जंगल तो की हांकां इन्फ्रास्ट्रक्चर हो गरज असा तोच करपाचो. एडिशन टू दॅट गांववाले असो की सिटीचे कोण लोक असा आजू थंय रावतात त्यांना कॉन्फिडन्सान घेऊन करपाक जाय की त्यांना गरज असा की ना आर दे गोईंग टू बेनिफीट ते टुरिस्ट येतकूच त्यांना ते किती सर्विस देऊ शकताले. आय थिंक दॅट ते सगळे होलिस्टिकली आम्ही ते मॅप करपाक जाय आणि तसो एक आखाडो तयार करपाक जाय की या हांगा गेलो तर हांगा मॅक्झिमम इतके टुरिस्ट असू शकता आणि थंय ही फॅसिलिटी त्यांना असा आणि मागीर प्रमोट तशे करपाक जाय. आय थिंक तसे केल्यार इट वील गो लाँग वे इन टू सस्टेनेबिलिटी ऑफ दोज टुरिस्ट बिकॉज आम्ही जेव्हा म्हणता हिंटरलँड टुरिस्ट आम्ही जेव्हा म्हणता की आमकां एकादशी तीर्थ जे आमचे पर्यटन मंत्री घेऊन आयला तो ते प्रमोट करतलो जाल्यार ते ऑल हे जे आसा की आमी ते सगळे विलेजीसन आसा ते विलेजीस विदाउट इफेक्टिंग दॅर लाईफस्टाईल त्यांचे जे आसा आणि त्यांचे जे कल्चर आसा ते हाऊ वी कॅन प्रोटेक्ट दॅट अँड शो इट टू द टुरिस्ट. आय थिंक अवर फोकस हॅज टू बी ऑन दॅट आणि तसे केले जाल्यार आय थिंक दॅट सस्टेनेबिलिटी वील इन्क्रीज अँड ओवरऑल जे आम्ही फुटफॉल म्हणता ऑफ क्वालिटी टुरिस्ट बिकॉज आयचे किती झालं आज टुरिस्ट म्हणून येतात तो फक्त भोवपाक असं येणार तो एक्सपिरियन्स घेऊन येतात आणि ही जी सगळी जी फॅसिलिटी असा दॅट वील हेल्प इन गिविंग दॅट एक्सपिरियन्शियल टुरिस्ट टू द टुरिस्ट पर्से आणि इट वील हेल्प ओवरऑल ग्रोथ ऑफ टुरिझम इंडस्ट्री इन टू गोवा अँड इट वील गिव मोर फुटफॉल्स अँड मोर इन्कम टू गोवन इंडिव्हिज्युअली.
1: सर माझं तुमचा लास्ट प्रश्न असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कार्यकाळात आता गोयचं पर्यटन फुलला बरोबर सो आणि ह्यान फुडे किती करपाची गरज आहे जातून आणि गोयचं पर्यटन फुलतलो आणि ह्यान पहिलीचं गोय पर्यटन कसं असलं आणि आता तेथून सकारात्मक खंयचे बदल झाल्यात?
0: बेसिकली सकारात्मक पहिली म्हणता की बेसिकली ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर वाढला त्याकडे पर्यटन वाढला. आमचा बेसिक मेन आयज जो असा की आमचा फॉरेन टुरिस्ट जो असा ते कोविड पहिली 9 लाख प्लस असलो ऑलमोस्ट 1 मिलियन तो आता आम्ही 4-5 लाखाचेर पावला तो 2 लाख झाला कोविडा पर्यंत तुरंत आता तो 5 लाख पर्यंत पावला तो फॉरेन टुरिस्ट सामके वाढोवपाक जाय गोयात. तर त्याच्या खातीर आमचा जो प्रमोशन जो असता भायर तो आम्ही आता किती झाला पहिली सगळीकडे त्यांची इंडिया टुरिझमची ऑफिसेस असली ती सगळी बंद झाला आता एमबीसीकडे दिला. सो आय थिंक बेटर कॉर्डिनेशन इज रिक्वायर्ड विथ द एमबीसीकडे की आम्ही गोवा कसे प्रमोट करतले

0: आनी गोवाचो जो हे जे आमचे कितें म्हणटा युनिकनेस आसा ते आमी कशे दाखयतले. आमचे जे जेवण आसा ते आमचे कितें म्हणटा राहण्याची स्टायल आसा की आमचे कल्चर आसा ते आमी कशे तांकां एट्रॅक्ट करतले गोवा. आय थिंक आमचो फोकस तेजेर चड आसपाक जाय आमी कशे करतले तेजे. आनी बेजिकली आमची जे चार्टर टुरिस्ट येता आमचे आतां फेसिलिटी आसा की आमी चड चार्टर टुरिस्ट फॉरेनरांक कशे हाडटले दॅट फोकस हॅज टू बी देर. आनी ओवरऑल जे शेड्यूल फ्लायट्स जी आसा ती येता वयता अशी. आतां हे प्रॉब्लम जालो ओमान एरान विड्रॉ केला गोवा ती आमी फॉरेन फ्लायट्स कशे चड गोंयांत हाडूंक शकता तशें हाडल्यार ऑटोमॅटिकली इंटरनॅशनल टुरिस्ट वाडटलो. आय थिंक तेचे मातसो एक फोकस केलो आय थिंक इट वील हॅल्प गोवा टू रीच वेरी हायर इन द टुरिजम इंडेक्स इन इंडिया. सो मेन थिंग इज कनेक्टिविटी इज द की. आमचे कडेन सगळो इन्फ्रास्ट्रक्चर आसा. आतां फक्त आमी जे कसो प्रमोट करता आनी कसो टुरिस्ट हाडटा आनी जे आसा आमचे कडेन ते कशे मेंटेन करता दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: वयता वयता एक लास्ट प्रश्न. एज अ टुरिजम स्टेक होल्डर म्हणूनय पळोवया आनी तुमी एक गोंयच्या भायले मनीस म्हणून जर पयले म्हणजे नॉट एज अ गोवन जाल्यार गोंयच्या टुरिजमाक तुमी कशें डिस्क्रायब करतले सर?
0: गोवा एज अ गोवन गोवा इज दी प्लेस एन्ड इफ यू आस्क स्पेशली द न्यू जनरेशन नोबडी वॉन्ट्स टू लीव गोवा. दे वॉन्ट ऑपॉर्च्युनिटी इफ दे फायंड एनी ऑपॉर्च्युनिटी गोवा दे वॉन्ट टू स्टे इन गोवा बिकॉज तांचे सगळी कडेन पळयला. सो गोवा इज एज अ डेस्टिनेशन. आतां भायलो म्हूण पळयतलो आतां कमी उलयले तितके बरें. आतां तुमी आमी पळयता दिल्लीचे लोक हांगा येवन दे आर सेटलिंग बीग टायम. सो दे आर लुकींग इन टू गोवा की गोवा इज अ पीसफूल प्लेस. गोवन गोवा लोक बरे शांतीपूर्ण लोक आसा. गोवा कन्फ्युजना कमी आसा. थैमान दवरचे लोक आसा. सो गोवा एज अ डेस्टिनेशन आनी आमी जे आमी आमकां देवान जे दिला सी सन एन्ड सँड तेच्या खातीर एक डिफरंट आउटलूक आसा गोंया खातीर. गोंयकारांकूय आसा आनी भायल्या लोकांक चड आसा बिकॉज ते पळयना. आमी डेली पळयता म्हणून आमकां ते कळना पण भायल्या लोकांक ते चड आकर्शीत करता. फॉरेनर आसूं युरोपान ते फक्त स्नोक पळयता राउंड थंडी पळयता हांगा येतून तांकां वेगळो एक अनुभव मेळटा. तसोच बाकीचे जे राष्ट्राचे आमचे स्टेट्सचे लोक येता तांकांय तोच एक्सपिरियन्स मेळटा. सो गोवा हॅज द एज अ डेस्टिनेशन एक टुरिस्टा खातीर एक युनीक आसा आनी एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून जे फामाद आसा अँड तो उरतलो आनी आमची गोवन त्याच्यातून बेनिफीट करतले दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: ओके ऑन दॅट नोट आमी हो टॉक आतां थांबयता. तर हे आशिल्ले निलेश शाह सर जाणी मोदी सरकाराच्या काळात देश पांवड्यार पर्यटन मळार बदल जाताना गोंयात लेगीत पर्यटनात सकारात्मक खंयचे बदल जाल्यात आणि गोंय पर्यटनात फुडारात कितें करपाची गरज आसा ताची खोलायेन आयज आमकां माहिती दिली. सर तुमी आकाशवाणी पणजी केंद्राक तुमचो मोलादीक वेळ दिलो म्हण हांव तुमचे उपकारी.
0: थँक्यू. थँक्यू फॉर इनव्हायटिंग.
2: On the eve of 12 years of Modi government, the evolving tourism landscape of Goa hi karyavali ami nuktis aikali. 233° meter manjes 1287 kilohertz varun Akashvani Panji kendracha mahadev channel varun ami bolat ahot. Shrote ho 7:04 ani 43 sekand zalele ahet. Ata aikuya tinni sancha ha karyakram.

आजच्या तिन्ही संजा कार्यक्रमामध्ये ऐकूया पद्मश्री प्रसाद सावकार यांची उज्ज्वला कामत तारकर यांनी घेतलेली मुलाखत. श्रुती हो आजच मराठी संगीत रंगभूमीचा पद्मश्री प्रसाद सावकार यांचं वयाच्या 98व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दशकांपासून प्रसाद सावकार हे मराठी संगीत नाटक आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रातील मानदंड मानले जात होते. आपल्या दमदार आवाजाने, अचूक सुरावटीने आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. संगीत नाटकांची परंपरा जपतानाच त्यांनी नव्या पिढीला या कलेचे संस्कार दिले. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून आणि प्रत्येक बंदिशीतून संगीतावरील निष्ठा व रंगभूमीवरील प्रेम प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांना त्यांच्या उल्लेख

0: उल्लेखनीय योगदानाची दखल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन घेतली आहे. त्याशिवाय त्यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. आज त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी पर्व अस्ताला गेले आहे. त्यांच्या सुरांचा गंध, अभिनयाची जादू आणि नाट्य संगीताविषयीची त्यांची अविरत साधना कायम स्मरणात राहणार आहे. मराठी संस्कृतीच्या इतिहासात प्रसाद सावकार यांचे नाव सुवर्णाक्षराने कोरलेले राहील. त्यांच्या जाण्याने एका कलाकारांचा अंत झालेला नसून मराठी संगीत रंगभूमीच्या एका जिवंत इतिहास पर्वालाच पूर्णविराम मिळाला आहे. तर आता ऐकूया पद्मश्री प्रसाद सावकार यांची उज्ज्वला कामत तारकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: रसिक हो, आज आपण एका अशा कलाकाराला भेटणार आहोत जे नामवंत आणि ज्येष्ठ आहेत. तुम्हा आम्हाला परिचयाचे आहेतच, परंतु अखिल महाराष्ट्र ज्यांना संगीताच्या आणि नाटकाच्या क्षेत्रात अग्रणी मानतो असे नटश्रेष्ठ श्रीयुत प्रसाद सावकार. नमस्कार प्रसाद बाब.
2: नमस्कार
1: प्रसाद बाब. तुम्ही नाटकाच्या क्षेत्रात कधी आणि कसे आलात ते मला सांगा. अगदी बाळभोत प्रश्न विचारला ना.
2: बरोबर. माझा जन्म नाटक कंपनीच्या परिसरातच झाला. आमच्या वडिलांची रंगदेवता नाट्य मंदिर या नावाची एक नाट्य संस्था होती. ती गुजरातमध्ये बडोदा शहरात दौऱ्यासाठी गेली होती. तिथं माझा जन्म झाला. तेव्हा गुजरात हे मी माझी जन्मभूमी समजतो. त्यानंतर आमचे आई वडील यांचा जन्म गोव्याचा. तेव्हा गोवा हे माझी मातृभूमी असं म्हणतो. आणि नंतर मी महाराष्ट्रात उपजीविकेसाठी गेलो म्हणा आणि महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी. अशी त्रिस्थळी यात्रा आहे माझी.
1: हो ना. बरं, पण मला एक सांगा की आता अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन किंवा अभिनेते अभिनेत्री हे नाटक सिनेमा यांच्या क्षेत्रात येतात.
2: बरोबर.
1: किंवा नाट्य स्पर्धेतून एखादा निर्माता त्यांचे कलागुण हेरून त्यांना नाटक सिनेमाच्या क्षेत्रात चमकवतो.
2: बर.
1: हा, तर परंतु तुमच्या वेळी या क्षेत्रात येण्याची पद्धत काय होती? म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही नाटकाच्या किंवा सिनेमाच्या क्षेत्रात येत होतात?
2: वा वा वा, फार छान प्रश्न विचारला. बरं का, अगदी अगदी उत्तमच प्रश्न विचारला. त्याचं काय आहे, आमच्या वेळी कोणी नाटकात जायचं याला काही धर्मंदच नव्हता.
1: खरं?
2: हो, जो उठतो तो नाटकात जायचा. तुम्हाला त्याचा मी किस्सा सांगतो, घडलेला किस्सा सांगतो. एकदा असाच मी नाटक कंपनीच्या दौऱ्यात होतो. मला वाटतं ते कोकणच होत. तर एक दिवस सकाळी एक माणूस आपल्या मुलाला घेऊन आमच्या कंपनीच्या बिराडी आला आणि मालकाना म्हणाला की माझ्या या मुलाला तुमच्या नाटक कंपनीत ठेवा. आता आमची ती संगीत नाटकाची कंपनी. तेव्हा नाटक कंपनीच्या मालकाने त्याच्या वडिलाकडे चौकशी केली त्या मुलाच्या की हा तुमचा मुलगा गातो वगैरे का. ते म्हणा छेव कुठला गातो बितो काही नाही. मग काही वाद्य वाजवतो का, तबला पेटी वगैरे? छेव कसलं काही, त्याला काहीच येत नाहीये असं. मग त्यांनी काही याचा गावामध्ये उत्सवात नाटकात वगैरे कामं केलीत का? काही नाही हो, काही केलं नाही त्यानं. अहो मग याचं शालेय शिक्षण तरी किती झाले. अहो कुठलं शिक्षण, नंबर एकचा ढतो, त्याला काही येत नाही. मग तर त्या नाटक कंपनीच्या माणसाला म्हणजे मालकाला अतिशय राग आला आणि त्याने विचारलं की काय हो, या तुमच्या मुलाला जर काहीच येत नाही तर त्याला तुम्ही इथे नाटक कंपनीत कशाला आणला? तर तो माणूस म्हणजे त्या मुलाचा बाप अगदी शांतपणे म्हणाला की याला काहीच येत नाही म्हणूनच नाटक कंपनीत आणलं. अशी त्यावेळीची परिस्थिती होती. पण माझं मात्र थोडंसं वेगळं होतं.
1: मला तेच सांगायचं.
2: म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माझ्या वडिलांची कंपनी होती आणि त्या कंपनी बरोबरच बरेच दिवस मी राहिल्यामुळे माझ्यावरती सगळे संस्कार झालेले. आणि तिथून मग हळूहळू मी मुंबईकडे गेलो. मुंबईत गेल्यानंतर मला प्रथम एक छान पिक्चर मिळालं.
1: कोणतं?
2: एक ह्याचं राजाभाऊ परांजपे यांनी पेडगावचे झेंडे ह्या नावाचं एक पिक्चर काढलं. अतिशय गाजलं आणि त्यात मला भूमिका पण चांगली होती. त्यावेळी राजाभाऊनी माझं बारसं पण केलं. बरं का?
1: खरं की काय?
2: ते मला म्हणाले की तुमचं हे सांब प्रसाद रघुवीर सावकार हे मालगाडी सारखे जे असेल लांब नाव आहे ते न ठेवता आपण नुसतं प्रसाद हे नाव ठेवूया. तेव्हा प्रसाद या नावाचं बारसं राजाभाऊनी माझं केलं.
1: बरं, मग एकदम पहिल्यांदा तुम्ही

0: सिनेमात गेला
1: हो
0: हा त्याच्यात ना मग रांगणेकरांच्या कंपनी
1: बरोबर त्याच्यानंतर मला रांगणेकरांनी बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडे पूर्वी गणपतराव मोहिते काम करत असत ते गणपतराव कंपनी सोडून गेले आणि त्याच्याऐवजी मग त्यांनी मला काम द्यायला सुरुवात केली आणि माझ्याबरोबर त्यावेळी परवा ज्यांचा सत्कार झाला
0: ज्योत्सनाबाई
1: भोळे त्या हिरोईन म्हणून मला होत्या तसा मी नशीबवान बरं का
0: काय म्हणत
1: हो कारण ज्या त्यावेळेच्या प्रसिद्ध सर्व नट्या त्या सगळ्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी प्राप्त झाली
0: आहे
1: तुम्हाला कल्पना नाहीये की हिराबाई बडोदेकर यांनी सुद्धा सौभद्र मध्ये माझ्या बरोबर मी अर्जुन आणि त्या सुभद्रा असे सुद्धा आमचे प्रयोग झालेले आहेत होते मग शांता आपटे मीनाक्षीबाई स्नेहप्रभा प्रधान अलीकडे जयमराबाई या सगळ्या मंडळींनी माझ्यावर काम केले
0: पण पंडितराज जगन्नाथ हे तुमचं अगदी गाजलेलं नाटक
1: अगदी
0: बरोबर पण त्याच्यातल्या भूमिकेविषयी सांगा ना ते गाणंही गाजलं ते नाटकही गाजलं आणि त्याच्यातली अगदी लहान भूमिका तुम्ही मला मागाशी म्हणाला की अगदी लहान भूमिका होती तुमची
1: ते जे गाजलं ना ते केवळ त्या एका गाण्यामुळे माझं काम
0: गाजलं
1: जय गंगे भागीरथी त्यातलं काय झालं की मला एकच गाणं त्याच्यात होतं तुम्ही ते नाटक पाहिलं की नाही मला माहित नाही त्या सुरुवातीला दरबारामध्ये मी मिया मल्हार म्हणतो अगदी शास्त्रीय पद्धतीने म्हणतो तर पाच प्रयोग झाल्यानंतर लोकांनीच असं एक पेंढारकरांना सांगितलं म्हणजे आमच्या ललित कलेच्या मालकांना की सावकारांना एकच गाणं नको आणखी एखादं असावं मग त्याच्यानंतर मला ती जय गंगे भागीरथी हे गाणं वसंतराव देसाई त्याचे म्युझिक डायरेक्टर होते त्याने दिलं पण मला स्वतःला ते गाणं विशेष आवडलं नव्हतं त्यावेळी
0: अरे खरं
1: हो त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ते स्टेजवरचं गाणं वाचन
0: हो
1: स्टेज म्हणजे कसं अगदी स्थान कशी शर्ज लागला पाहिजे वगैरे असं म्हणजे ह्याला स्टेजवरचं गाणं म्हणतात पण हे मला कसं कोरस सॉंग सारखं वाटायला लागलं एक 550 मुलं उभी राहिलेली आहेत जय गंगे भागीरथी असं आपले सगळी जण म्हणत आहेत असं काहीतरी फिलिंग व्हायला लागलं मी पेंढारकरांना काय म्हटलं पेंढारकर म्हटलं हे काही स्टेजवरचं गाणं वाटत नाहीये हे कोरस सॉंग वाटतंय ते काहीतरी तर पेंढारकर तसे हुशार बरं ते मला म्हणाले तुम्ही हे गाऊन बघा नाही आवडलं तर आपण दुसरं हे करू पण मला पूर्वी काय सवय होती की निदान मला तरी होती बरं का की जे गाणं रंगभूमीवर म्हणायचं विशेषतः नवीन नाटकात ते आधी घरी त्यातलं 50% बसवायचं आणि मग बाकीचं 50% काय स्टेजवर जे येईल ते त्याप्रमाणे मी ते माझ्या पद्धतीने बसवलं आणि ते लोकांना आवडलं आणि ते पहिल्यापासून आवडतच गेलं म्हणजे माझे ज्याचे 1000 प्रयोग झाले त्यातले 900 प्रयोगापर्यंत मला चांगल्या टाळ्या मिळत होत्या
0: खरं की काय म्हणजे मी सुद्धा प्रयोग जो पाहिलेला आहे त्याच्यात तुम्हाला अगदी खणखणून टाळी मिळालेली मी ऐकलेली बरं मला सांगा 1986 साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं तुम्हाला बालगंधर्व सुवर्ण पदक दिलं तर मला असं विचारायचंय की खूपशी असं असतं की नाटकं गाजली की एक दोन तीन नाटकं गाजली की एकाच अभिनेत्री बरोबर ती नाटकं गाजली की साधारणपणे ही जोडी प्रेक्षकांना आवडते म्हणतात असं होतं तर तुमच्या कुठची अभिनेत्री बरोबर अशी जोडी जमून ती नाटकं वगैरे गाजली वगैरे असं काही झालंय का
1: मोठा विनोदी प्रश्न विचारला तसं काही झालेलं नाहीये कारण मला जी कामं जी मिळत गेलीत ना ती अशी वयस्कर माणसाची तेव्हा अशा जोड्या बिड्या करायची काही प्रसंगच नाही आला कारण जे पंडितराज जगन्नाथ हे माझं काम गाजलेलं ते जवळजवळ 65 वर्षाचा माणूस दाखवलेला त्याच्यानंतर मंदार माला हे पण काम गाजलं ते सुद्धा असं साठीला आलेलं
0: तेव्हा
1: या सगळ्या मंडळींच्या पण कामं केली पण अशी जोडी वगैरे असं काही नाही
0: आणि संगीताची तालीम तुम्हाला चांगली अशी कोणते गुरु तुमचे संगीताचे
1: गुरु म्हणजे पहिल्यांदा मी पंडित नारायणराव व्यासांच्याकडे शिकलो त्याच्यानंतर आपले गोव्याचे पंडित गोविंदरावजी अग्नी त्यांच्याकडे शिकलो आता नारायणराव व्यास होते हे ग्वाल्हेर पद्धतीचे होते आणि ह्यांची गायकी गोविंदरावांची हे आग्रा घराण्याची त्याच्यानंतर अलीकडे मी आत्ताच म्हणजे ज्यांचं निधन झालं ते निवृत्तीबा सरनाईक हे जयपूर घराण्याचे होते त्यांच्याकडून मला तालीम मिळाली आणि काही बऱ्याचशा बंदिशी वगैरे मी छोट्या गंधर्वांच्याकडून घेतलेले आहेत आणि मग जिथे जिथे मी जाईन गावोगावी तिथे मल्लिकार्जुन भेटले त्यांना पाया पडून त्यांच्याकडून काही घ्यायचं असं मला घेण्याचा अजून सुद्धा नाद आहे
0: प्रसाद बाब तुम्ही जुन्या संगीत नाटकातून म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर खाडीलकर देवल यांच्या नाटकातून सुद्धा कामं केली
1: हा
0: आणि अलीकडे म्हणजे ठेकेदारी पद्धतीने जे नाटकाचे प्रयोग लावतात
1: बर बर बर
0: म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात
1: हो म्हणजे एक इकडचा एक

0: पुण्याचा, म्हणजे अर्जुन पुण्याचा, सुभद्रा मुंबईची आणि नारद आणखी कुठला नागपूरचा, असं कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आपण.
1: कॉन्ट्रॅक्ट असे प्रयोग जे तुम्ही लावतात त्यातनं सुद्धा तुम्ही नाटकातनं कामं केली, लग्नाची बेडी वगैरे सारखी नाटकातनं केली, तर असे अनुभव तुमच्याकडे खूप असतील.
0: हो, अगदी चिक्कार अनुभव आहेत, त्यातले एक दोन सांगतो तुम्हाला मी.
1: सांगा.
0: आणि अतिशय भयंकर अनुभव आहेत ते.
1: हो
0: हो. पूर्वी काय व्हायचं की नाटक कंपनीत ज्या दिवशी जे नाटक असायचं त्याची सकाळी तालीम असायची. बरं, मग त्याचे किती प्रयोग झालेले असो तर ते तालीम हे ते लोक घेतच असत, त्यामुळे अतिशय उत्कृष्ट त्यांची नाटकं व्हायची. तर अलीकडे ठेकेदारी पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीचा अगदी निकाल लागलेला आहे. आता म्हटल्याप्रमाणे अर्जुन मुंबईचा, सुभद्रा आणखी कुठली, असं सगळं एकत्र आणायचं, कोण काय बोलतो. इतकंच नव्हे की जो ठेकेदार आहे ना त्याला त्या नाटकात कुठली पात्र आहेत हे सुद्धा माहीत नसायचं. एकदा काय झालं की असाच एका ठेकेदारानं कोकणातच कुठेतरी सौभद्र नाटकाचा प्रयोग लावला आणि आम्ही आपलं सगळेजण तिथे गेलो. कोण इकडून आला, कोण तिकडून आला, सगळे तिथे एकत्र झाले. आता नाटकाला अर्धा तास राहिला आणि तबलजी नाहीये.
1: मग
0: आता सौभद्र नाटकाला तबलजी नाहीये. बरं, जो ठेकेदार होता तो बाहेर पैसे खिशात घालायचा, लोकांना आत सोडायचा, ही तो गर्दी बरं का, अगदी जत्रेसारखे लोक जमलेले आणि तबलजी नाहीये. शेवटी मी त्याला निरोप पाठवला की बाबा तबलजी नाही तर आम्ही काय करायचं. तर त्याने तो त्या पठ्ठ्याने मला उलटा निरोप पाठवला, तबलजी नाही म्हणून काय झालं, तसंच नाटक करा छान, म्हणजे आम्ही लोकांच्याकडून मार खा याचा त्याचा अर्थ. मी त्याला पुन्हा निरोप पाठवला, आजचं नाटक कॅन्सल कर, हे नाटक सौभद्र आहे आणि इथं सगळ्या लोकांना हे सौभद्र नाटक पाठ आहे, असं काय होणार नाही. मग तो धावत धावत आला आणि माझ्याशी वाद घालायला लागला, असं कसं तबलजी नाही मिळतं, नाटक कसं कॅन्सल करायचं, इतकं लोक आलेले आहेत आणि हे आणि ते. इतक्या तिथे एक माणूस उभा होता, काय झालंय म्हणाला, अहो तबलजी नाही आला आमचा, मग काळजी करू नका, मी इकडे आमचा इकडचा गावचा तबलजी त्याला घेऊन येतो. तर तो धावत धावत गेला आणि एका माणसाला घेऊन आला. तो माणूस येताना आपले तबले बिबले घेऊन आला बरं का, असं चांगली टोपी उपी घातलेला मग दिसायला तबलजी बरं का. तर मी त्याला नमस्कार केला वगैरे आणि म्हटलं आता नाटक सुरू करायचं ना. हो करा म्हणा, तुम्ही कशाला काळजी करता, मी छान वाजवतो म्हणाला बघा तुम्ही. झालं नाटक सुरू झालं बरं का आमचं. तर अर्जुननी माझं वाक्य झालं, हा मूर्खा भरत कुळाधमा या धनंजय वीराला द्यायची असं म्हणायचं सोडून त्या अंधपुत्राचं नाव ठेवला, तुला शंका कशी नाही आली. त्यावर त्याच्यानंतर माझं गाणं, नाही झाले शनमास मला राज्य सोडून नाही झाले, हे माझं गाणं. हे गाणं सुरू झालं आणि एक प्रकारचा विचित्र आवाज यायला लागला बघा, तकुंग तकुंग काकुंग काकुंग काकुंग असा आवाज यायला लागला. आणि मला समजेल हा आवाज येतोय कुठून. झालं, मी लांब पर्यंत पाहिलं तर प्रेक्षकामध्ये म्हटलं कोणी एखादा चावट मुलगा काही आवाज बिवाज काढतोय का, नाही. तर मला त्यावेळी लांब तर दिसत होतं, अलीकडे दिसत नाही. तर पाहिलं तर नाही, सगळं व्यवस्थित आपले शांत बसलेले आहेत. मग करता करता लक्ष त्या पेटीवाल्याकडे गेलं, तर पेटीवाला मान खाली घालून हसतोय बरं का. मग त्या तबलजीकडे माझं लक्ष गेलं. तो तबलजी करायचा काय, हातानं तर वाजवायचाच आणि तोंडाला सुद्धा धाबुंबा पापुंबा बाबुंबा पापुंबा बाबुंबा पापुं. झालं माझं गाणं झालं. त्याच्यानंतर तो नारळ आला, राधा जर मधु मिलिंद, त्याचा सुद्धा आपला तोंडाने आवाज काढतोय सगळा बरं का. चला आमचा गोंधळ झाला, म्हटलं हा चाललाय काय. एक माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, खेडेगावात काय आहे.
2: आता समी तिन्ही संजा कार्यक्रमामध्ये पद्मश्री प्रसाद सावकार यांची उज्ज्वला कामत तारकड यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: घर मंत्रालयाक सरकार सादर करतले. सध्या खातीर आमी विधेयक फाटी घेतला अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. परवरे मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार ते उलयताले.
1: We have withdrawn the Goa Highway Law, the revival of the Operation Amendment and the Validation Bill 2023, pending before the Ministry of the Home Affairs of the New Delhi. They have suggested suggestion for this bill. We incorporate that suggestions and then we'll put forward that bill once again. त्या खातीर आम्ही ते बिल सध्या विड्रॉ केले.
0: दक्षिण गोयच्या फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगासर भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार आयआयटी गोयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय आयज मंत्रिमंडळाच्या बसकेत जाला अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या.
1: आयआयटीचे हॉस्टेल आमच्या इंजिनियरिंग कॉलेजात दिले आम्ही आणि त्यांची बाकीची सगळी जागा जी असा पण ती त्यांना दिले. ऍडिशनल जागा आम्ही एक्वायर करता तितुली ऍडिशनल जागा इंजिनियरिंग कॉलेजिकूय मेळटली. आत्ताच्या घडीक आम्ही त्यांना अप्रॉक्सिमेटली 5 लाख स्क्वेअर मीटर ऑफ द जागा देता. ऍडिशनल प्लायवेट लँड आम्ही ते एक्वायर करपाक घेतल्या त्यांना इंजिनियरिंग कॉलेजिक आम्ही आणखी जागा दिले.
0: फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालया खातीर जाय आशिल्ली अतिरिक्त जमीन सरकार मेळोवन दितले जाल्यार आयआयटी कॅम्पसा खातीर 5,64,000 मीटर जमीन दितले अशें दोतोर प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या निर्णया वेळार सांगलें. गोय क्रांती दिसाची राज्य पांवड्यावेली मुखेल कार्यावळ फाल्यां बिरेस्तारा सकाळी 9:15 पणजे आझाद मैदानाचेर जातली. गोयचे राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू आणि मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आझाद मैदानावेल्या हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओपून आर्गा दितले. तशेंच मडगांवां लोहिया मैदानाचेर आणि फोंड्या क्रांती मैदानाचेर सकाळी गोय क्रांती दिसाची कार्यावळ जातली. या निमतान फाल्यां सकाळी मडगांव हांगाच्या लोहिया मैदानाचेर जावपी सुवाळ्यांत भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हे गोय मुक्ती लढ्यांत शहीद जाल्ल्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओंपतले. फाल्यां जावपी क्रांती दिसाच्या कार्यावळींत सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरेची नेमणूक पत्रां भेटयतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. म्हजे सरकाराच्या कार्यकाळांत 150 परस चड सुटके झुजाऱ्यांच्या भुरग्यांक नोकऱ्यो दिल्यात अशें तांणी म्हणला.
1: Providing for the employment in the government job for the children of the freedom fighters. ही स्कीम माझ्याच कार्यकाळात आम्ही परत एकदा रिवाईज केली आणि परत सगळ्या फ्रीडम फायटरांच्या भुरगे ज्यांच्यानी अप्लाय केल्या फाल्यां 18 जून त्याच्या निमित्तात जवळपास हा 22 भुरग्यांक आम्ही नोकऱ्यो दिता. म्हणजे फ्रीडम फायटराच्या खंयच्याच भुरग्यांक आम्ही आज पर्यंत नोकरी दिनासतना दवरूंक ना. म्हज्या टेन्युअरात या 100% भुरग्यांक दिले म्हणपाक काय हरकत ना. त्यांच्यानी आंदोलन माझ्याच विरोधात केले बट हांवच असतलो की ताका 100% भुरग्यांक म्हणजे सोदून काढून सुद्धा ज्यांच्या ज्यांच्यानी अप्लाय केला तितक्या जणांक नोकरी दिवपाचे आम्ही कंप्लीट करतले. हार्डली 8-10 जण उरतले त्यांनाय बी जाता तितके बेगीन नोकरी देऊन आम्ही बी स्कीम सोपयतले.
0: गोयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाल्ले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार आयज वयाच्या 98 वर्सा संवसाराक अंतरले. टोका करंजाळे हांगा तांच्या राबत्या घरात तांकां आज दनपारां मरण आयले. तांचे कुडीचेर फाल्यां 10:30 पणजे सांतिनेज हांगासर निमणे संस्कार जातले. तांच्या मरणा उपरांत गोयच्या नाट्य आणि संगीत क्षेत्रात शोककळा पातळ्या. गोय सरकाराच्या पुलीस खात्याच्या नव्या मुख्यालय प्रकल्पा खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी फाल्यां सकाळी 9:30 पणजे पुलीस मुख्यालय प्रकल्पात बुनियादी फातर बसयतले. गोय राज्य साधन सुविधा विकास महामंडळा वतीन सुमार 45.62 कोटी रुपया खर्च करून मे 2027 मेरेन हो इमारत प्रकल्प पुराय करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. गोय पर्यटन उदरगत महामंडळावरवी भौशीक खाजगी भागीदारी मॉडेलाखाला 40 वर्सा पोरण्या म्हापसा रेसिडेन्सीचो पुनर्विकास करपाच्या कामाचो बुनियादी फातर आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी घालो. 60 कोटी रुपयाची आधुनिक हॉस्पिटॅलिटी

0: वीक सिस्टम आणि इतर. न्यूट्रिएंट फिल्म टेक्नीक ह्या हेतूर सेटअप असता तो म्हटल्यार पीव्हीसी चॅनल्स आणि नेट पॉट्सचो. आणि ह्या सिस्टम स्लोप चॅनल असता जेतूर मुळां वयल्यान उदक व्हांवता. ह्या हेका एअरपंपचे गरज ना, कारण उदक व्हांवता तेन्नाच सर्क्युलेशन आपोआप जाता. आमी उदकाची इसी आणि पीएच सारखो आसा जाल्यार सदांच पळोवपाक जाय आणि 10 ते 14 दिसांनी सल्युशन बदलूंक जाय. ड्रीप सिस्टमान रोपे कोकोपिटान रुजत घातलेल्या पॉट्सा वयर ड्रिपर आसपाक जाय. पंपाच्या मदतीन सल्युशन ड्रिपराच्या थ्रू रोप्यांक मेळटले. 2 ते 4 लिटर प्रत्येक वरांक ते कोकोपिटान थेंब थेंब पडटले. आमी वातावरण आणि रोप्याची वाढ पळोवन कितके फावटी उदक दिवंक जाय ते ठरोवपाक जाय. टोमॅटो, तवशी, डब्बू मिरची बी अशा ड्रिपर सिस्टमान बरे वाडटा आणि पीक दिता. वीक सिस्टमान आमी पंप वापरिनात. ही सिस्टम खूप वेगळी असा, कारण हेतूर कोकोपिटाच्या पॉट असता तेतूल्यान आमी सूत किंवा नायलन दोरी बांधून ते सल्युशनच्या कंटेनरात घालता, ज्याच्या मदतीन मुळां आपणांक जाय ते पोषण शोषून घेतात. हेचो फायदो म्हणजे आमी लायटीचो वापर हेतूर करिनात. स्ट्रॉबेरी बी लावपाक आमी फ्लड अँड ड्रेन ह्या सिस्टमचो वापर करू शकता. हेतूर टायमर लावन आणि पंपाच्या मदतीन मुळांक 10-15 मिनटां सल्युशनान घालपाचे, म्हणजेच फ्लड करपाचे, आणि मागीर ते रिझर्वरान परत वचपाचे, म्हणजे सल्युशन परत ड्रेन करपाचे. तशेंच हायड्रोपोनिक्स वांगडा जर कोणी नुस्त्याची शेती बी करूंक सोदता जाल्यार एक्वापोनिक्स सिस्टम निवडू शकता. एक्वापोनिक्स फार्मींग केल्या 2 कडल्यान तुमकां इन्कम मेळपाक शकता, नुस्तें विकून बी आणि पीक घेवन बी. तशेंच हे दोनूय शेती एकामेकाक बी लाभदायक आसा. नुस्तें उदक नितळ दवरता आणि तांकां जगपाक उदक मेळटा. जशें हांवें पयलीं म्हटलां की हायड्रोपोनिक शेती भविश्याची गरज जातली, तशें म्हाका कित्याक दिसता तर पयलें म्हटल्यार कमी उदक लागता मातयेच्या शेताकून. फुडें उदकाची टंचाई जातली तेन्ना आमकां पड भरच्याक लागून शेती करचीच पडटली. तेन्ना हायड्रोपोनिक्स एक बरो उपाय आसतलो, कारण आमी हेतूर उपलब्ध उदीक आसा ते सर्क्युलेट करून परत वापरू शकता. दुसरे म्हटल्यार कमी जागो वापरून चड पीक घेवपाक मेळटा. कमी जागो असल्यार वर्टिकल सिस्टम वापरून आमी चडान चड रोपे रुजोवपाक शकता. आमकां हांगा सॉयल टेस्टींग, नांगरणी, नडणी काडपाचे गरज ना, म्हणून सोपे तरेन आमी आमकां जाय थंय सेटअप घालून हे सुरू करू शकता. तशेंच हांगा रोप्यांक बेगिना पोषण मेळपाक मदत जाता आणि त्या खातीर तांची वाड बेगिना जाता आणि चड पीक मेळटा. शहरांनी हे आमी सुरू केल्यार थंय बाजार लागी असता आणि ताजी फळभाजी विकपाक बरे पडटा. आयज लोकसंख्या वाढत असा आणि त्याच्या वांगडा अन्नाची गरज सुद्धा, पण शेती करपाचे प्रमाण कमी जायत असा आणि शेत जमीन सुद्धा. ह्या खातीर भविष्यान प्रत्येकाक स्वतः रुजोवन आपल्या अन्नाची सोय करपाची वेळ येवपाची खूपच शक्यता असा, आणि त्यांना हायड्रोपोनिक शेती खूप मदती घेतली. मागीर ती एक व्यवसाय म्हणून असू ना जाल्यार स्वतःच्या पोट भरच्या खातीर, म्हणूनच प्रत्येकान एडवान्स जावपाक हे शिकोन तरी दवरूंक जाय, कारण हे शिक्षण व्यर्थ वचपाक ना. बाजारान वखत मारलेले फळां भाजी परस स्वता पिकोन खाल्लेले अन्न आमच्या आरोग्याक सदांच बरे. देव बरे करू.
1: आतांच आमी सावडेर कार्यावळींत हायड्रोपोनिक फार्मींग ह्या विशयाचेर मैथिली शेटी हांणी दिल्लेली माहिती आयकली.

आता ऐकूया फाल्या वितरापाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत केळीर पडपी किडी ह्या विषयाचेर प्रसाद परब हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत योग आणि मोठसाण या विषयाचेर डॉक्टर सीताकांत कामत घाणेकार हांणी दिल्ली माहिती ऐकूंक मेळटली. फाल्यां सकाळी 7:30 ऐकूंक रावात गोंय

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत सदाशिव टिप्पणामुळे हांचे शेनाय वादन ऐकूक रावात फाल्यां सकाळी 10:30 अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत गोय क्रांती दिसा निमतान संगीता उल्हास नाईक हांणी दिल्ली माहिती ऐकूक रावात फाल्यां दनपारा 12:05 आणि उपरांत 12:30 स्वर संगम ही शास्त्रीय बायल संगीतकारांच्या कार्यावळीत संगीतकार आशा खाडिलकर, संगीतकार मीनाक्षी दास आणि संगीतकार विदुषी रसुलनबाई हांची गायन ऐकूक मिळतली.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार।

विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक

0: संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. JNPT आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव

0: झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात युकेमध्ये लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .33° म्हणल्यार 1287 किलोहर्ट्झा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8:15 आणि 33 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकूया गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

पंकज उदासांच्या आवाजातल्या गझल निघतीच तुमका ऐकूक दिली. आता ऐकूया अनुप जलोठा यांच्या आवाजातल्या मुखावेली गझल.

ऐकूया संगीत लोकांकेड कोशी बरोवपी श्री सालवादोर आफोन्स आनी निर्मिती सांस जुजे दे आरियल टू क्रॉस जिमनास्टिक्स.

0: किस जाले कौन तू हूँ इसाइला कितने आयला एनी प्रॉब्लम इफ देर इज एनी प्रॉब्लम आई कैन सॉल्व योर प्रॉब्लम वेरी इजीली योर गुड नेम प्लीज
1: आई एम साइवन सुवारिस एंड यू
0: आई एम साकरू माय सर नेम इज पेकरू माय फादर्स नेम इज पिकरू माय मदर्स नेम इज मिकरू एंड
1: पुरो सांगला तितलेस पुरो एक सांग तू कौन
0: हाँ हाँ मुनीस
1: तू मुनीस म्हणून म्हाका खबर आसा पूण तुजी ओळख
0: हांव ह्या घरांत काम करता म्हणचे ह्या घराचो हांव सिरवी दर
1: बरें आसा सेलून खंय आसा
0: भितो आहा तेका आपयचो
1: आपय ताका
0: बरें भितो वयता आनी आपयत तेका पात्रांव ओ पात्रांव
2: कोण आयला सायवन
1: ओय सायवन
2: येवपाचें कारण
1: तुज्या कर्तुबाने म्हाका आपयला सेल्वीन तूं म्हाका एक सांग तुवें म्हजे भयणीक कितें सांगला
2: इतलेंच
1: कितें
2: की हांव तिचे लागीन काजार जायना म्हूण
1: काजार जायना म्हूण तर कित्याक
2: आरे तुजी भयण म्हाका रस्पे दिना बोऱ्याक सांगल्या ती आयकना आज्या ताज्या सांगाता भोंवता तो वायट रस्तो सोड म्हूण सांगल्यार
1: शडाप तूं म्हाका फोड सांगता म्हजी भयण कसली ती हांव बेस बरो जाणा म्हजे भयणीन म्हाका सगळें सांगलां तूं तिका फोडूंक सोदतालो म्हूण

0: ए राव
1: किदें जालां
0: जाणें सायबान हांव तुजे भयणी लागीन काजार जावं तयार आसा.
1: सोच सांगता तूं म्हाका?
0: बट ऑन वन कंडीशन.
1: कंडीशन आनी कसलें?
0: हांव तुजे भयणी लागीन काजार जाता, पूण तुवें म्हाका 5 लाख रुपया दोत दिवची पडटली.
1: 5 लाख रुपया दोत दिवची पडटली? किदें करूंक? मौजा मारूंक? बट आय चॅलेंज यू. तुवें मागलेली 5 लाख रुपया दोत दिवन म्हजे भयणीक तुजे लागी काजार करतलो वेता हांव.
0: तयार जालो
2: कोण?
0: तूं गिरो.
2: ओके पात्रांव.
3: सेल्विन, सेल्विन, तुवें तसो म्हाका विश्वासघात कित्याक म्हणून केलो? कित्याक म्हणून म्हाका विश्वासघात केलो सेल्विन? कित्याक?

0: अरे की झाले क्या सीट घुसपोली
1: वो तुगेरे सीडी स्कीप झाल रे
2: तेशे की झाल सोत माका ना झाल्या चोय विसीडी दोन पाटी यूज केली नी विसीडी सडपट आहे आणि विसीडी चौथे पाटी यूज करू ओत्या तोणा आव आतिंगा आव आव आव जाता
1: तेशे
2: किती बाबा इसले आणि तसले बामले तू नो हा और रात पाय गेलो फामातियाची सायकल एकलो चेडाव
0: हेच किती भुयेन भोवन तरी फायल बायल येशो
2: ही फायल मगे तियात्राची हाय तियात बुरयला
1: किते तू तियात बुरयला
2: आवय तोंड आणि ते केल भाषे
0: अरे पाय गे पहिली तियात बी असतले ते
1: वय वय एकोन तियात बुरूपा जाता
0: तेच मुटाव
2: तितल्याच ना ते तुम्ही सुमार को तई पाय ते सपूत नी म्हणटी रोगतांतल्यान येल ना ते
0: रोगतांतल्यान म्हाका शिरांतल्यान बी येल दिसोले
2: आयकाय आय कितू कॉम्पिटिशन कांतार म्हण कितू इनाम मेळे
1: इनाम मेळे
2: अजाप जायनाका मुखार एक म्हाका कितू कॉम्पिटिशन कितू कॉप मेळे त्या कॉप हांव चाव पिता म्हाका कितू कॉम्पिटिशन काश मेळे त्या काश हांव पेज जेता
0: तेच जाल्या बेस्ट मरे
2: डोंट बी मोर अजाप तुम जाणाय म्हाका कितू कॉम्पिटिशन कितू बोशी मेळे त्या बोशी हांव शीज जेता
1: किती सांगत रे पण एक सांग माका आता वस्तू तियात ब्रुईल तो या वर्षा दाखवतलो
2: ओय फुडल्या महिन्या 15 तारखेर
0: ए डायरेक्टर माग तुग्या तियात रा एक चान्स आल्या दी रे
2: आवय अरे साकरू तू मागो ते बाई सार खावपा चोणी मागो स्वता
0: चान्स दी रे माका सोदां तुगे उपक्रम उतलो
2: तुक मुगे तियात्रा चान्स दिवपा मरे काय प्रॉब्लम ना पण तुझे माग विश्वास ना
0: विश्वास ना आणि कित्या रे
2: कित्या आणि काय म्हणून विचारता तू सदां बिझी असत मरे तुक दिसा 4-5 कोडे पण इंगा तू वसपा पडा
0: अरे डायरेक्टर बाब तू कित म्हण असं दिता
2: अरे बाबा तू पहिलो बालती मा वयता त्याच उपरा तू कोणायले मरना वयता त्याच उपरा कोणायले लादनी वयता त्याच उपरा कोणायले रेस्पेरा मागी काजरा वयता
0: ओय रे त्या झाल्या नू पडा नू ती
1: पण राव रे साकरो एक सांग माका तू आता रेस्पेरा इंगा तिंगा फोनसा वयता जाय ते गिडोत रावता तू खोजी न्हू जायना रे
0: तेच कोमगे आनकोड्या पासे आसा न्हू
2: चोय साकरू हांव मुगे तुक मुगे तियात्रा चान्स दिता पूण एक मात मुगे एसाय मात येवपा जाय टायमार
0: टायमार शुअर हांव टायमा पंक्चुअल
2: तिना म्हणल्यार तिना माय 4:30 बी पावनाका
0: ना रे डायरेक्टर साहेब तेक लागू बी नाका
2: माय मुडशी आपण माशे न्हिदोन म्हण
0: तेच को हांव केदना दिना न्हू
1: डायरेक्टर साहेब डायरेक्टर साहेब डायरेक्टर
2: साहेब
1: म्हाका एक चान्स दी रे तुगे तियात्रा तू
2: अरे जुमारी तुक मुगे तियात्रा चान्स दितो म्हळ्या तुक रोल केसो दितो
1: आवय केसोलो हा हिरो मरे
0: तू हिरो आवयस मुझ माय
2: तुका आणि हिरो तू झिरो मरे तू हिरो रोल सोबता तुझी तोंडा मिरी पळय मरे
0: डायरेक्टर साहेब तेग्या तोंडा मिरी पळय काय परवा ना फेर मारे आणि तेगे तोंडा त्यो मिरी काढ्या झाले डान
2: आणि याचे केसांचे याचे किती आहा ते रानू
1: अरे केसां पासत विनाका केसां बरी को शेप दिया मागीर

0: पण जे मारी सांगत म्हण रागा जायना का
1: सांग रे तू म्हाका तशें राग बी काय ना तू म्हाका सांग की सांगू सोदिता
0: तुजी तोंड मातशें बरें न्ही आतां पेमेंट पोणा न्ही सगले सांगप मत
1: ना रे म्हाका तुगे फकत तियात्रां तूं घाली एक पाटी म्हाका तुगे एक पयस पासून नाका हांव फुकट नाचता म्हाका उमेद घालून नाचपाची
2: उमेद मुट्टू तुगे तोंड मरे सारकें मुळ्या कापसा बोंड पाटाच कोण फोडत तें रोखडे
0: बरें तुका मुगे तियात्रां चान्स दिता पूण एक्टिंग मातशी रियल जावपा जाय
1: शुअर हांव कोत न्हू एक्टिंग विपाक रोस ना शुअर कोता रियल जाल्यार रियल एक्टिंग
0: चोय मुगे तियात्रा स्टोरी भाशेन आसता
1: सांग
0: तूं एकल्या चेडवा मोगान आसता ते चेडवा तूं मोगान लासोता करपता गोबर जाता पूण शेवटाक कितें
2: काजार बी जाता आसतलो
1: न्हू शेवटा हांव काजार जातलो
0: आरे बाबा शिता हुडे मीठ हाय नाका
1: पूण कित्याक
0: शेवटा ती चेडूं दुसऱ्या मोगान पडटा आनी तुका सोडटा
2: बंग रे बाड्याचे
1: आनी मागीर
0: तेची पिका सावन तेचे बेजे सावन तूं सोर पिता
1: सोर म्हणल्यार बरें दिसलें आजिवा बरें दिसलें पूण एक डायरेक्टरा सोर सारको म्हाका सारको रियल जायो
0: शुअर मरे हांवें तुका पयल्या सांगला सगले रियल आनी निमणे कोडे तूं शेवटा केसलो उपाय ना जावन एक पिता आनी मोत्ता
1: म्हणटरी मोकोडे जिवा मुगले सारके सोसू जायना जायन हांव एक पिन मोता शुअर मरे मोरया मरे कित्याक
2: आरे बाबा तूं समजिलो ना तूं मोत्तलो
1: तूं मागीर आरे तुका बेजार जाला ते एक्टिंग एक्टिंग ते
0: पूण सुजे मारी हांवें तुका पयले सांगला सगले रियल सोर रियल एक्टिंग रियल म्हणटरी एकूय रियल जालो ना

0: गेलो झुरा मेन दिलो आउचित माका। अरे वॉच डायरेक्टर आता भेजे सावांचे हा एस मरी जग बसव कि झालं आज कि झालं तरी सारखं टेन्शन आहे पडलं कि झालं रे कि झालं
1: माका पिकासाव झालं
0: पिकासाव झालं अब्बा तू का आणि केसं पिकासाव झालं वॉट प्रॉब्लेम। अरे रोण नाका तुगे दुख माग सांग तुगे दुखा तुर वाट घेवपा जात जाल्यार हांव तुका मुगेलो आदार दिता बिनाका सांग केसो पिकासांव जाला
1: मुगे कॉइन सांडवलो
0: किते आणि ते कॉइन सांडोर म्हणून कॉइन ना लागो रोडटू आता। अरे तू बिनाका कॉइन सांडोर म्हणून कांयच देजो असे मोकडे ते 5 रुपया बोल सांग कॉइन घे हांव कॉइन दी तुका।
1: अरे बाबा मुगे 5 रुपया केसो कॉइन नी
0: केसो कॉइन सांडल तरी
1: मुगे तो कॉइन भांगराचो गोल्ड कॉइन
0: खुश भाई भांगरा कॉइन सांडवलो। अरे भांगरा कोण सांडव जाले सुदू जायो तू सुदपा जाय आलो सुदून तुका मेळना चल पिवपा गरज ना हांव तुका सपोर्ट दिता सुदूंक दोगूय सुदया राव रे। आता एक सांग म्हाका तुगे भांगरा कोण सांडल तो तुवें सुदील आसतलो पूण सुदल्या तुका मेळोंक ना मेळना जाल्यार म्हाका एक सांगू तुगे भांगरा कोण खूंय सांडवला
1: तो मुगे गोल्ड कॉइन
0: खूंय सांडवला
1: मुगे घराको सांडलोलो।
0: अरे आवटिया भांगरा कोण तुगेलो घराको सांडलो जाल्यार हिंग रस्त्यार कित्या सुदीत रे घराको सुदू नाका आसलो।
1: अरे एंड्या सुमारी मुगे घराको लायट ना हे रस्त्यार हांबिया लायट आहा तेका लागोन सोदीत न्ही।

0: चुजया मारी
1: हो
0: मुनीस साडवल्या नू
1: होय
0: अरे पेपराचे ऍडव्हर्टिजमेंट गेल्या मुनीस वाचिता गारता पण मुंग्या सुणी कशे येवपाना
1: सुण कितें येवपाना रे
0: कित्या मुंग्या सुणये इस्कॉल शिंकलो ना.

0: मुझे भोईणी, आज मुझे जिवितान एक केरीत खोशेचो दीस, कारण मुझे आवडे मुझे अंतरेग आज सुफळ जातात देखून।
1: ओय मुझे बाबा, पण तुझे उपकार, तुवें मुझे पासत केलेले त्याग, काढलेले कोष्ट मुझे केन्नाच विसरोंक जावचे ना।
0: तसे मुझे उपकार अडोवपाची गरज ना, तू जावन आसा मुझे एकलीच आपुरबायची भोईण, जे हांवें कितें केलां, जे हांवें कितें सोंसलां तें फकत तूं म्हजी रगताची भयण म्हूण। चल आतां तुका न्हेसूंक येतली।
2: आगो बाय, आरे बाबा,
1: कोण? साकरू?
0: साकरू तूं आमगेर?
2: हांव तुमगे येल म्हूण तुमी बाद दिसोल ना।
0: आरे तशें कित्याक, यू आर मोस्ट वेलकम।
2: जाण बाबा, हांय तुमकां एक बरी व्हडली हुशालकायेची खबर हाडल्या।
1: कुशालकायेची खबर हाडल्या? आनी कसली?
2: आरे बाबा, तुगे भयणीगे तो पयली नोर आसा ना, तो मुगे पात्रांव सेल्वीन।
0: सेल्वीन कितें जालें?
2: तो मेलो।
0: कितें? सेल्वीन सोंपलो? हे तूं कितें नाका जालें सांगता?
2: ओय रे बाबा, नाका जालो न्हू, तेंड सेलिशा बाय गेलें आनी सेनफड बाबाय काजार हाडपा जाय ट्राय केली, पूण तेको केश्शें जावं ना, तेगे ह्या कामां तेका जोयत मेळो ना, तेको तें बेजासांव सुसू जायना जालें, देखून पिकासांवान बेजासांवान तेणें आखरे इकपीन आपल्यागे जीव दिलो। बरें जालना बाबा?
0: तूं साकरू, तूं म्हाका एक कुशालकायची खबर म्हणटालो, ताणें आमकां वायट केलें म्हूण आमी ताचें वायट चिंतप सारकें न्हय, आमी ताचे अत्मे पासत मागोंक जाय, देवान ताका बोगसूं, ताच्या अत्म्याक शांती दिवूं।
2: खरें बाबा, तूं भांगरां काळ जातो, बेसांव पड तुजे। बरें बाबा, आतां वयता।
1: वेता? आयज आमचो कशीचो दीस, कितें पिवन तोरी वच।
2: बाये, तुमगे रेस्पेरा पावो जाय म्हाका, जाण बाये, तुगे काजरा लागून हांयें नेले सूट शिवोन दिलो हा, तें सूट पयलीं हाडून वयता हांव आतां।
0: खरें साकरू, तूं आमच्या खुशालकायेंत खुबूच म्हळ्यार खुबूच वांटो घेता।
2: आनी गू बाबा, तुमगे हुशालकाय म्हळ्यार मुगे हुशालकाय, तुमगे सूख म्हळ्यार मुगे सूख। बरें बाबा, आतां वयता।
0: बरें साकरू, पयल्या न्हय सॅलिशा, साकरू पासून कितलो खुशाल आसा पळय तो।
1: वय सायब,